ईश्वर आपल्या भक्तीचा प्रेरणास्त्रोत. ईश्वर भक्ती म्हणजे परिपूर्ण आनंद. आपल्या ईश्वर प्राप्तीच्या प्रवासात आणि मनशांतीच्या सहवासात ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे, भक्तीशिवाय कर्म आंधळे आहे, आणि ज्ञान भक्ती व कर्म याशिवाय जीवन आंधळे आहे। अशाच भक्तिरसांचा आनंद घेण्यासाठी ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तिधारा। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपण ऐकताय रेडिओ तिरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज। भक्तिरसांच्या अनेक रसांपैकी आपण नेहमीच श्रवण, कीर्तन, स्मरण आणि प्रार्थना करत असतो। मंडळी, आमच्या भक्तिधारा या कार्यक्रमाच्या माध्यमातून ईश्वर भक्तीचं श्रवण करूयात। ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तिधारा।

एक मन एक प्रार्थना, एकच तोही आपलासा, त्याच्यासाठी त्याच्या दर्शनासाठी आणि त्याच्या कृपा आशीर्वादासाठी भक्तिलीन होऊयात. ऐकत रहा आपला कार्यक्रम भक्तिधारा, वेळ सकाळी 6 ते 7:30 पर्यंत फक्त आपल्या रेडिओ तेरणा 90.4 FM वरती. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी, तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव विथे,
1: बारावी पास ना BCA, बारावी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCOM BA MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू।
0: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
1: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती।
0: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय MIDC परिसर धाराशिव, मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71।
1: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
2: नमस्कार मित्रांनो, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। मित्रांनो, तेरणेची प्रेरणा या कार्यक्रमांतर्गत आपण जाणून घेत असतो। तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज येथून आपले जे विद्यार्थी शिकून बाहेर गेलेले असतात आणि आयुष्यामध्ये यशाचा प्रवास पूर्ण करत असतात, अनेक कंपन्यांमध्ये जॉब करत आहेत आणि अशा पद्धतीनं त्यांचा यशाचा जो प्रवास आहे तो जाणून घेतो आणि त्या अनुषंगानं आपण ही पुढे वाटचाल कशी करावी याची प्रेरणा घेत असतो। तेव्हा आज तेरणेची प्रेरणा या कार्यक्रमांतर्गत आपण जाणून घेणार आहोत संदीप गोपाळ जाधव याची यशोगाथा। तो राहणार मुक्काम पोस्ट तुगाव, तालुका उमरगा, जिल्हा उस्मानाबाद येथील आहे आणि 2018 साली तो मेकॅनिकल या ब्रँचमधून पासआउट झालेला आहे। सध्या पुणे येथे भोसरीच्या एका इंडस्ट्रीमध्ये तो कार्यरत आहे, जॉब करत आहे। आपण त्याचं स्वागत करूया। संदीप, मी तुझं स्वागत करतो।
3: धन्यवाद।
2: संदीप, जसं मी आत्ता इंट्रोडक्शन दिलं की तू 2018 साली मेकॅनिकलच्या ब्रँचमधून तो पासआउट झाला, तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजची निवड करावी असं का तुला वाटलं त्यावेळेस?
3: गावापासून जवळ पण होता तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज आणि सर्वप्रथम म्हणजे नावाने गाजलेलं कॉलेज होतं।
2: इंट्रोडक्शन मध्ये सांगितलं तुगावचा राहणार आहेस, म्हणजे उमरगा तालुक्यातल्या एका ग्रामीण भागातून आलेला होता।
3: हो।
2: तुला तेरणा कॉलेज बद्दल माहित होतं का अगोदर?
3: तेरणा कॉलेज बद्दल माझ्या फ्रेंड्सनी, सिनियरचे एक दोन मित्रांनी सांगितलं होतं, आम्ही तिथे शिकत आहे असं तसं। ज्यावेळेस मी तेरणा कॉलेजमध्ये येण्याच्या आधी माझं पॉलिटेक्निक म्हणजे डिप्लोमा मेकॅनिकल मध्ये मी कम्प्लीट केलेला आहे।
2: अच्छा, डिप्लोमा झालेला होता।
3: येस।
2: बरोबर, कुठे झाला होता डिप्लोमा?
3: डिप्लोमा माझा सोलापूरला झाला, AG पाटील पॉलिटेक्निक,
2: पॉलिटेक्निक मध्ये।
3: येस येस।
2: बर, आणि त्याच्या अगोदरचा?
3: त्याच्या आधीचा प्रवास 10वी पर्यंतचा पूर्णतः सोलापूरमध्ये शिक्षण झालेला आहे।
2: सोलापूरमध्ये कसं शिक्षण झालं? तो गावचा राहणार काय असं?
3: तिथं आम्ही खास शिक्षणासाठी सोलापूर।
2: अच्छा,
3: हे शहर निवडलं।
2: हा, सोलापूर हे शिक्षणासाठी निवडल्यानंतर सुद्धा तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज बद्दल तिथेही ऐकून होता?
3: हो, कॉलेजमध्ये फायनल इयरला असताना डिप्लोमाच्या त्यावेळेस सिनियरनी सांगितले होते पासआउट झाल्यानंतर, ते सांगून आम्ही तिकडे आहे, असं आहे, कॉलेज आहे चांगलं, आम्ही जात आहे तिकडे।
2: बरोबर, म्हणजे डायरेक्ट सेकंड इयरला इकडे ऍडमिशन झालं?
3: हा, मग ते डिप्लोमा 3 वर्षाचं झाल्यानंतर इकडे डायरेक्ट सेकंड इयरला ऍडमिशन।
2: 2015 साली ऍडमिशन झालेलं असेल?
3: येस येस येस।
2: मग हे 3 वर्षाचा जो कालावधी होता इथला तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज मधला, तर तो कसा झाला? त्यावेळेस जे अकॅडमिक होतं ते कसं होतं?
3: 3 वर्षाचं ऍक्च्युअल अकॅडमिक इयर होता तो, पण काही दुर्दैव सुदैव म्हणते काही काही गोष्टींमुळे 1 वर्ष गेला होता माझा वाया।
2: ठीक आहे ना, पण तरी
3: सुद्धा मी 4 लावलं होतं त्याला।
2: ओव्हरऑल मी विचारतोय की जसं आपण 3 वर्ष इथं कॉलेजमध्ये शिकत असताना इथलं शिक्षण कसं होतं, प्रॅक्टिकल्स कसे होते, तुम्हाला लेक्चर्स जे आहेत त्यांनी कशा पद्धतीने मदत?
3: शिक्षणाची अप्रतिम सुविधा आहे, चांगले स्टाफ आहेत, वेल एज्युकेटेड, त्यांना की प्रॅक्टिकली वेल नॉलेज आहे, थेरॉटिकली चांगले शिकवू शकतात त्यांनी आपल्याला।
2: बर,
3: असे डॉक्टर प्राचार्य VV माने सर आहेत, त्यावेळेस त्यांनी आम्हाला IHP हा सब्जेक्ट शिकवत होते आणि जाधव सर मॅनेजमेंट एकदम उत्तम जबरदस्त.
2: अच्छा, आणि प्रॅक्टिकलचा वगैरे विषय कसा असायचा?
3: प्रॅक्टिकल असायचे, प्रॅक्टिकल लॅब असिस्टंट पण असायचे सर. प्लस सर पण जे असताना सब्जेक्ट असतो ते सर पण येऊन शिकवत देणार आम्हाला प्रॅक्टिकल वगैरे. चांगले सगळे इन्स्ट्रुमेंटची अवेलेबिलिटी होती. इंजिनिअरिंगमध्ये काय काय इन्स्ट्रुमेंट असतात ॲक्च्युअली ते प्रॅक्टिकलमध्ये कळालं.
2: अच्छा,
3: इन्स्ट्रुमेंट म्हणजे आता व्हर्नियर काय आहे ते सगळं माहिती झाली फक्त शिक्षण कॉलेजमध्ये. पण ॲक्च्युअली मग नंतर ज्यावेळेस जॉब करायला गेलं त्यावेळेस ते इन्स्ट्रुमेंट होते ते यूज कसे करायचे ते आम्ही इंडस्ट्रीमध्ये शिकलो.
2: पण कॉलेजमध्ये तुम्हाला त्याची ओव्हरऑल माहिती,
3: ओव्हरऑल माहिती झाली किंवा या वस्तूला हा म्हणायचं या वस्तूला अमुक अमुक नाव आहे हे माहिती होतं सर सर्व काही.
2: बर बर. आणि एक्स्ट्रा करिक्युलम ऍक्टिव्हिटीज असे असतात की एखाद्या आपल्याला आता समजा कंपनीमध्ये जॉब करायचा असेल किंवा काही करायचं असेल त्या पद्धतीने आपली एक मेंटॅलिटी तयार करणं, आपले एक प्रेझेंटेशन तयार करणं, याच्यासाठी कॉलेजमधून कशी कशी मदत व्हायची?
3: कॉलेजमध्ये कॅम्पस वगैरे ठेवायचे.
2: ज्या पद्धतीनं हे कॉलेजचं डिप्लोमा नंतरचं कॉलेजमधलं एज्युकेशन होतं ते कसं झालं?
3: डिप्लोमा नंतरचं एज्युकेशन म्हणजे सर फार महत्त्वाचं एज्युकेशन होतं कारण की ग्रॅज्युएशन होतं, पुढं BE ला ऍडमिशन घ्यायचं होतं. वळण देणारं, जीवनाला वळण देणारं एक प्रकारचं एज्युकेशन होतं.
2: तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजमधले 3 वर्ष कसे झाले? म्हणजे
3: तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये 3 वर्ष चांगल्या प्रकारे गेले. म्हणजे सर्व ऍक्टिव्हिटी तेरणा कॉलेजमध्ये घेतले जाणार.
2: अच्छा, मग ते कशा
3: इयर बाई
2: म्हणजे
3: ऍक्टिव्हिटीमध्ये म्हणजे बघा स्पोर्ट्स इंटरेस्ट मुलांना देण्यासाठी स्पोर्ट्स, त्याच्यानंतर डान्स कॉम्पिटिशन असणार, स्पोर्ट्स इव्हेंट वेगवेगळे असणार, त्याच्यानंतर जिल्हास्तरीय स्पर्धा भरल्या जाणार, त्यामध्ये तेरणाची टीम रिप्रेझेंट करणार तेरणा कॉलेजकडून. परत राज्यस्तरीयला काही मुलांचे सिलेक्शन झाले होते. आम्ही ज्यावेळेस कॉलेजला शिकायला होतो त्यावेळेस मुलं होते, विकास आचार्य असे 2-3 मुलं होते.
2: आणि ह्याचं इंडस्ट्रियल व्हिजिटच्या वगैरे?
3: इंडस्ट्रियल व्हिजिट म्हणजे होत होते आपल्या प्रोजेक्टच्या रिलेटेड, औरंगाबाद MIDC, वाळूज, परत तसेच पुण्यामध्ये भोसरी, या ठिकाणी 2-3 ठिकाणी आम्ही 3 वर्षामध्ये व्हिजिट दिलेले आहेत. परत बाहेर तसेच व्हिजिट करत करत बाहेर 1-2 ठिकाणी
2: कॉलेजमधून असा सपोर्ट,
3: कॉलेजमधून सपोर्ट चांगला.
2: कॅम्पससाठी मग TCS?
3: कॅम्पससाठी TCS येत होते, जॉन डिअर येत होते.
2: बरोबर.
3: येस येस. आणि बेंगलोरचे 2-3 कंपन्या होते.
2: आणि TPU चा काय वापर व्हायचा तुम्हाला? तेरणा प्लेसमेंट युनिटचा तुम्हाला काही फायदा वगैरे झाला?
3: तेरणा प्लेसमेंट युनिटमुळे फार फायदा झालेला आहे. काही मुलांनी माझ्या मित्रांना चांगल्या प्रकारे सिक्युअर चांगला जॉब चांगल्या कंपनीमध्ये भेटला आहे, चांगल्या पॅकेजचा भेटला आहे.
2: अच्छा, मग आता परत एवढं सगळं झाल्यानंतर तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजच्या कॅम्पसला आज भेट देऊन कसं वाटतं? म्हणजे
3: तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजच्या स्टाफला भेटून सर्वप्रथम फार गर्व फील झाला.
2: अच्छा बर. आता भविष्यामध्ये सध्या जे पुण्याच्या भोसरीमध्ये जॉब चालू आहे एका कंपनीमध्ये,
3: कंपनीमध्ये सध्या मी करत आहे, तसेच गव्हर्नमेंट प्रिपरेशन सुद्धा चालू आहे. गव्हर्नमेंटचे एक्झाम वगैरे आले तर त्याची तयारी चालू आहे त्याची.
2: आता सध्या सोबत चालू आहे. अच्छा, पुढच्या 2-4 वर्षामध्ये 5 वर्षामध्ये पुन्हा अजून पुढे भविष्यामध्ये काय करण्याचं विजन?
3: च्या भविष्यामध्ये एखादं चांगलं जवळपास 2-3 वर्षाचं इंडस्ट्रीला अनुभव तर आलेलाच आहे, त्याबरोबर गव्हर्नमेंट एक्झाम क्रॅक करून एखाद्या चांगल्या पोस्टवरती जाण्याची इच्छा आहे.
2: अच्छा, गव्हर्नमेंटकडे जास्त लक्ष द्या.
3: जास्त हो. यस.
2: बरं, फॅमिली बॅकग्राऊंड कसा आहे?
3: फॅमिली बॅकग्राऊंड बघितलं गेलं तर ठीक आहे, तेवढं काय.
2: म्हणजे काय करतात आई वडील?
3: आई वडील शेती आहे, 5-6 एकर शेती आहे. भाऊ आहे, भावाचं मेडिकल आहे सोलापूरला.
2: बर बर.
3: अच्छा, आणि परत मी सगळे मॅरिड आहेत. मी पण मॅरिड आहे.
2: अच्छा, म्हणजे आता लग्न झालेलं आहे?
3: हा येस, 1-2-3 वर्ष झाले लग्न आहे माझं पण.
2: बरोबर. मग आता ह्या सगळ्या गोष्टीला बॅकग्राऊंडला असताना आता ज्यावेळेस तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजचा एक सपोर्ट, हे ह्या ठिकाणी जे काही विद्यार्थी शिकायला येणार आहेत, जसं की शेतकऱ्यांचे पण बरेचसे मुलं असणार आहेत, स्ट्रगल करून येणार आहेत, त्यांना काय संदेश देऊ इच्छितो?
3: त्यांना एकच संदेश देऊ इच्छितो की मी त्यांनी सर्वप्रथम तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजला ॲडमिशन घ्यावे आणि फायनल इयरमधून ज्यावेळेस कॅम्पस होता त्यावेळेस सर्वप्रथम कंपनी कॅम्पस ड्राईव्हद्वारे सिलेक्ट व्हावे मुलांनी. कारण की कंपनी कॅम्पस थ्रो आल्यानंतर त्यांना चांगला पॅकेज भेटू शकतो, अनुभव घ्या मुलांनी, वेळ वाया घालू नये.
2: अच्छा,
3: आणि ही संधी तेरणाद्वारे भेटते, ही संधी कोणीही मिस करू नये.
2: बरोबर आहे. आता खास करून आपण पाहतो की ग्रामीण भागातले मुलं खूप येतात, न्यूनगंड असतो मनामध्ये, शहरामध्ये कसं जायचं, या वातावरणाशी कसं. आजकाल तर काय मोबाईल खूप जास्त झाले म्हणून मुलं ॲडव्हान्स झालेले आहेत, तरी पण तुला काय वाटतं किंवा तू म्हणजे
3: नाही बरोबर आहे. ग्रामीण भागाचा विचार केला गेला तर सर्व मुलांना शहरी जायचं फार आवड असते. शहरी जायचं म्हणलं तर शिक्षण पाहिजे, नोकरी पाहिजे. मग नोकरी पाहिजे तर चांगली एज्युकेशन असेल तरच नोकरी भेटणार.
2: अच्छा, म्हणजे आपल्याला जर आपल्याकडे नॉलेज भरपूर असेल तर तुमच्या तुम्हाला लवकर नोकरी भेटू शकते,
3: काही पण होऊ शकते.
2: अच्छा,
3: चांगल्या पगाराची, चांगल्या पॅकेजची नोकरी, चांगल्या कंपनीत, नामवंत कंपनीमध्ये.
2: अच्छा, हा तर अनुभव तुझ्याकडे आता पाहिजे जमाय. अच्छा, तेव्हा संदीप गोपाळ जाधव, खरं तर तोगावसारख्या ठिकाणाहून येऊन तू सोलापूरला तुझं शिक्षण पूर्ण केलं, डिप्लोमा केला, त्यानंतर तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये येऊनसुद्धा तू तुझ्या शिक्षणाची पूर्ण धुरा पूर्ण केली, आणि आज तू सक्सेसफुली पुण्याच्या कंपनीमध्ये जॉब करत आहेस आणि चांगल्या पद्धतीने तुझं जेवण कंठत आहे. त्याबद्दल मी परत एकदा तुला शुभेच्छा देतो, तुझे सगळे स्वप्न पूर्ण व्हावे.
3: धन्यवाद, थँक्यू.
2: आणि आपण ऐकत राहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, आणि मी तुमचा आपला आवाज आर जे प्रसाद। मित्रांनो, या स्पर्धेच्या युगात अनेक युवक जे आहेत ते आपल्या करिअरच्या शोधामध्ये आहेत। त्यांनी नक्की आपलं करिअर कसं निवडावं, करिअरकडे कसं पाहता येईल, या सगळ्या प्रश्नांना उत्तर देणारा आमचा कार्यक्रम म्हणजे तेरणेची प्रेरणा। आणि याच कार्यक्रमानिमित्त आज आपल्याला भेटायला आला आहे तो गौरव रवींद्र इरगट। तुझं खूप खूप स्वागत आहे गौरव। 2019 तेरणा कॉलेजमधूनच पासआउट झालेला आहे, मेकॅनिकलमधून त्याची BE कम्प्लीट झाली, BTEC कम्प्लीट केलेला आहे त्यानं। तो सध्या TCS कंपनीमध्ये प्लेस झाला आहे असिस्टंट सिस्टीम इंजिनियर या डेझिग्नेशनवरती, आणि विशेषतः म्हणजे मेकॅनिकल ब्रँच असून तो IT क्षेत्रामध्ये गेलेला आहे। सुरुवातीला सगळ्यात पहिल्यांदा मला तुला असा प्रश्न विचार गौरव, तो म्हणजे असा की तू तुझी कॉलेजमधून प्लेसमेंट झाली BIC कंपनीमध्ये, तर मग तू मेकॅनिकल डिपार्टमेंट सोडून IT जाण्याचा निर्णय का घेतलास, काय सांगशील?
1: ॲक्च्युली सध्याच्या काळामध्ये टेक्निकल जे म्हणजे फिजिकल जे जॉब वगैरे आहेत त्यांचं जरा कोरोनामुळे वगैरे सगळं डाऊन झाले, म्हणजे
0: मार्केट
1: डाऊन झालं, त्यामुळं प्लेसमेंट कमी येतं आणि अपॉर्च्युनिटी कमी येत, कारण की संख्या जास्त आहे विद्यार्थ्यांची आणि जॉब रिक्वायरमेंट कमी आहे, आणि त्यामुळे काय झालं आहे आपले फायनान्शियल कंडिशन्स सगळ्यांच्या उतरल्या, त्यामुळं स्कोप राहिला नाही आहे मेकॅनिकलमध्ये, म्हणजे टेक्निकल फील्डमध्ये अगर मोटर वगैरे असं, आणि जे काही चालू आहे आता ते सगळं सॉफ्टवेअर चालू आहे, म्हणजे सध्याची लार्जेस्ट म्हणजे लार्जेस्ट नंबरवर प्लेसमेंट करायला, म्हणजे इंजिनियरसाठी नोकरी जी देत आहेत तर ते IT सेक्टर आहे, आणि IT सेक्टर म्हणजे कसं आपल्याला तिथं स्किल डेव्हलप करता येते, आणि असं नाही की तुम्ही मेकॅनिकलचे आहेत आणि IT करता येत नाही। माझे जे खूप सारे सिनियर्स आहेत त्यांनी सुद्धा त्यांचे स्किल डेव्हलपमेंट केले, त्यांचे पोटेन्शियल दाखवले त्या जॉबमध्ये, आणि आता चांगले पोस्टवर आहेत आणि सक्सेस झालेत। तर मला वाटतं की समजा आपल्याला जर नाही आहे तिथे, म्हणजे आपल्याला तिथं जॉब वगैरे मिळत नाही आहे असं वाटतंय, तर आपण हारलं नाही पाहिजे। सेक्टर कोणताही असला, तुम्ही काय पण घेतलं, कुठलाही शिकले तर त्याचा उपयोग कुठे ना कुठे होतोच, आणि सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग जरी असली, म्हणजे सॉफ्टवेअरचं म्हणजे IT सेक्टर जरी असला, तर ते सॉफ्टवेअर डेव्हलप करतात ते कोणत्या बेसिसवर, की ह्याच कंपन्या लागणार जे मेकॅनिकलचे आहेत वगैरे हे ते, मग आपले स्वतःचे आयडियाज वगैरे इनोव्हेशन करून आपण सॉफ्टवेअर डेव्हलप करू शकतो, आपण आपले स्वतःचे आयडिया देऊ शकतो, त्यांना आपला स्कोप वाढतो।
0: नक्कीच नक्कीच।
1: तर त्यामुळे मी IT सेक्टर केला चूज, कारण की वाटलं मला की आता ह्याच्यात करिअर करता येईल आपल्याला।
0: नक्कीच खूप महत्त्वाचं तू सांगितलंस की कुठं स्कोप आहे किंवा वाऱ्याची दिशा कुठल्या बाजूला हे बघणं खूप गरजेचं असतं, आणि त्यानुसार चालणं किंवा त्यानुसार पुढे जात राहणं हे महत्त्वाचं असतं। तो आता पुढचा प्रश्न असा असेल माझा तुझ्यासाठी की तू IT क्षेत्रामध्ये गेलास, म्हणजे तुझी मेकॅनिकल ब्रँच असून सुद्धा, मग तुला काय प्रॉब्लेम आले, काय स्पेशल प्रिपरेशन केलंस का जेव्हा इंटरव्ह्यू तू फेस करत होतास, तेव्हा साधारणतः काय तुला अडचणी आल्या, त्याच्यावर कशी मात केलीस?
1: ॲक्च्युली IT सेक्टरमध्ये काय असतं ते मला माहीतच नव्हतं काही, म्हणून मी काय केलं अगोदर जे मेकॅनिकल फील्डवाले जे IT गेलेले आहेत तर त्यांच्याशी मी कॉन्टॅक्ट केला की कसं कसं असतं, प्रिपरेशन कसं करायचं असतं, थोडं गायडन्स घेतलं त्यांचं, आणि थोडं यूट्यूब वगैरे टेक्निकल यूज करून प्रिपरेशन केलं मी CS, म्हणजे त्या रिलेटेड कोणते कोणते, जास्त करून सॉफ्टवेअर म्हणलं की लँग्वेजेस लागतात, त्या लँग्वेजेसच्या संदर्भात सगळे क्वेश्चन्स वगैरे केले, सगळं नॉलेज वगैरे घेतलं। पर नवलाची गोष्ट अशी झाली की माझे जे 2 इंटरव्ह्यू झाले त्याच्यामध्ये मला टेक्निकल

0: असं मिळेल का, तर त्यांना ती आयडिया आवडली आणि तिथं इम्प्रेशन पडलं आणि वाटलं आता पाहू आता काय होतंय काय नाही, कारण टेक्निकल राऊंड झाला नाही. आणि माझ्या नंतरचे ज्यांचे प्लेसमेंट झाले म्हणजे इंटरव्ह्यू वगैरे माझ्या नंतर झाले त्यांची लवकर ऑफर लेटर आली, माझी आली नाही. कारण की कसं टी सी एसला जवळपास 15-16 पॅनल आहेत म्हणजे एचआरचे, तर मला दिल्लीचा पॅनल आला होता. मग महाराष्ट्रातले जे पॅनल आहेत ते जरा लवकर हायर करता ऑफर लेटर वगैरे सेंड, आणि दिल्लीवाले ते जरा स्लो करता. मग थोडं मन घाबरतच होतं 3-4 दिवस की मित्रांना आलं मला आलं नाही आता काय होईल काही नाही, मग येऊन गेलं शेवटी.
1: नक्कीच ना, म्हणजे कसं असतं की कुठल्याही कंपनीमध्ये कुठल्याही ऑर्गनायझेशनमध्ये क्वालिटीला महत्त्व दिलं जातं,
0: दिलं जातं. आणि त्यातल्या मेन म्हणजे हे जे इंटरव्ह्यू वगैरे जे आहेत त्याच्यामध्ये म्हणजे टी सी एस वगैरे झालं हे प्रोफेशनल आहेत आणि इंटरनॅशनल कंपनी आहेत.
1: नक्कीच.
0: तर आपली इंग्लिश कम्युनिकेशन स्किल्स महत्त्वाचे त्याच्यावर डिपेंड
1: करते,
0: स्वतःला कसं समोरच्या प्रेझेंट करतो त्यावर डिपेंड आहे आपली. जसं आपल्या इथं तेरणा कॉलेजमधून मला काय भेटलं म्हणता येईल, जसं की सी एस.
1: तू खरंच खूप छान पद्धतीने सांगितलंस. आता याच्या पुढचा प्रश्न मला तुला असा असेल की हा जे काय तुझा व्यक्तिमत्व विकास झाला, तू आता करिअर तुझी करिअरमध्ये पहिल्यांदा सुरुवात करून दिली तेरणा, म्हणजे जे काय बी आय सी कंपनीमध्ये तुला लावून दिलं आणि प्लेसमेंट झाली तुझी, त्यानंतर तू आता आय टी मध्ये स्वतःहून गेलेला आहेस.
0: हो,
1: साधारणतः तुझ्या व्यक्तिमत्व विकासामध्ये तुझ्या करिअर ग्रोथमध्ये तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजचा काय हात आहे?
0: पहिली गोष्ट, इथे डिसिप्लिन शिकवलं जातं चांगलं. म्हणजे इथे असं नाही की तुम्ही असं स्ट्रेट फॉरवर्डच चला, म्हणजे वागणुकीमध्ये चेंज करत नाहीत ते, पण आपली स्वतःची जी स्किल्स आहेत स्वतःला प्रेझेंट करण्याची, सर्वांना चान्स दिला जातो की समोर येऊन तुम्ही बोला. कारण की जोपर्यंत आपण हिंमत करीत नाही तोपर्यंत आपल्याला आपल्यातला माणूस समजत नाही की बाबा तुला येतंय, तू करू शकतोस, तू बोलू शकतोस. जेव्हा सुरुवातीला मला सेमिनारसाठी समोर बोलवलं गेलं तेव्हा मी जेव्हा समोर व्हायचो तेव्हा माझे पाय खाली हलायचे असेल, लटलट कापायचे, आणि जेव्हा पायाकडे व्हायचो तेव्हा माझे तोंड घबसायचं, अशी माझी सुरुवात होती. पर हळूहळू हळूहळू हिंमत वाढली आणि सगळ्या सरांनी वगैरे तशी हिंमत दिली, तू बोलू शकतोस, फक्त मन घाबर करायचं नाही असं तसं. मग जेव्हा समोरची व्यक्ती फ्रँकली होती तेव्हा आपण पण आपलं मन व्यक्त करायला असे मोकळे बोलू शकतो. मग आपले तेरणा कॉलेजचे जे स्टाफ आहे तो एकदम मन मोकळा आहे, फ्रँकली आहेत, ज्याला सांगायचे त्याला समजून सांगता, जिथे कोणाचं चुकत असेल त्याला चांगल्या मार्गावर घेता, आणि आपले जर काही डाऊट्स वगैरे असेल तर ते सपोर्ट करता, समजून घेता सगळं.
1: ओके. नाही खरंच आपल्या व्यक्तिमत्व विकासामध्ये कॉलेजचा खूप मोठा हात असतो. हे थोडक्यात तू सांगितलंस, तू इथे आलास, तुझा वेळ दिलास, तुझा इंटरव्ह्यू ऐकून अनेक युवक सुद्धा इन्स्पायर होतील, ज्यांना आपली ब्रँच स्विच करून आय टीमध्ये जायचं त्यांना नक्कीच मानसिक ताकद मिळेल अशा अपेक्षा.
0: कारण की जसं माझी प्लेसमेंट झाली 2019 आणि त्यानंतर कोरोना आला, मग 2 वर्ष आम्ही घरीच, कारण की ऑपॉर्च्युनिटी कमी होत्या आणि आहे तेच काढले होते जॉबवरून, त्यामुळे खूप डिप्रेशनमध्ये गेलो होते सगळे, म्हणजे मॅक्झिमम डिप्रेशनमध्येच गेले होते. तर अनुभवातून असं शिकलं गेलं माझ्याकडून की हार न मानली, तर आपण कुठेही जर मन लावून केलं कुठल्याही क्षेत्रात तर ऑब्व्हियसली आपल्याला सक्सेस मिळू शकतं.
1: ओके. नक्कीच, खूप खूप धन्यवाद तू इथं आलास, तुझा वेळ दिलास, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद गौरव. आणि आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज।
1: व्यावसायिक शिक्षण स्वकमाईचं साधन
0: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर कोपर इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू
1: आता यश तुमचं संपर्क प्राचार्य तेरणा ITI MIDC परिसर धाराशिव मोबाईल 82 75 92 59 00
0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज श्रोते हो मराठी गाणी म्हणजे माय बोलीतील भावनेची हाक हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा आनंदी रहा

0: आहे रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे मायबोलीतील भावनेची हाक, हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी, तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचालित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव विथे।
0: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCom BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू।
1: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
0: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती।
1: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71।

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन।
0: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपार, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू।
1: आता यश तुमचं। संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 82-75-92-59-00।
0: श्रोते हो, आपला अन्नदाता, आपला बळीराजा। बळीराजाच्या हाताला आता रेडिओ तेरणाची साथ। शेती पद्धती, आधुनिक शेती आणि नवीन तंत्रज्ञान याविषयी परिपूर्ण माहिती ऐकूयात आमच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM।
2: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। आणि श्रोते हो, आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी आपल्या सर्व शेतकरी बांधवांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। अतिशय महत्त्वाचा विषय आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। हा विषय आपल्या सर्वांसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे, कारण ज्या उपाययोजना आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत, त्या उपाययोजनांचा जर खरीप हंगामामध्ये आपण सर्व शेतकरी बांधवांनी जर योग्य उपयोग केला तर अतिशय उत्तम प्रकारचं पीक आपल्या शेती व्यवस्थापनामध्ये येऊ शकतं आणि त्याचा लाभ आपल्या शेतकरी बांधवांनासुद्धा होऊ शकतो। तर शेतकरी बंधूंनो, खास आपल्यासाठी दरवर्षी येणारा जून महिना असतो, हा जो जून महिना आहे तो इतका महत्त्वाचा असतो, कारण इथे सर्वांसाठी एक महत्त्वाचं जे असतं ते म्हणजे आपल्या वर्षभराच्या अन्नधान्याची आणि आर्थिक नियोजनाची जी गती असते, किंवा आपण दरवर्षी आपण काळ्या आईची ओटी भरतोच, तीही आपल्याला भरभरून देत असते। परंतु हे करत असताना पाऊस पडला की जाऊन पेरायचं एवढंच न करता काही साध्या पण 100% यश देणाऱ्या उपाययोजना आपण केल्या तर उत्पादनामध्ये 40-50% इतका मोठा फरक पडू शकतो। अगदी सोप्या उपाययोजना वापरून, ज्या आपण कधी वापरण्याचा प्रयत्न करत नाहीत, ह्या उपाययोजना जर आपण वापरल्या तर आपल्या शेती व्यवस्थापनामध्ये आपल्या शेतकरी बांधवांना निश्चितपणे स्थैर्य प्राप्त करता येऊ शकतं। तर उपाययोजना बघणार आहोत मंडळी, जरा थोडंसं आपण जे म्हणतो की तुझं आहे तुझं पाशी परंतु जागा चुकलाशी असं जे म्हणतो आपण, तशाच अशा ह्या उपाययोजना आहेत। तर बघूयात, एकदा उजळणी याची देखील करून पाहूयात। तर पहिली उपाययोजना बघणार आहोत, यामध्ये योग्य वाणांची आणि बियाण्यांची निवड, पेरणी करतेवेळी आपल्या भागासाठी कोणते वाण चांगले आहेत हे आपण बघणं अतिशय महत्त्वाचं आहे, कारण आपल्या जमिनीचा पोत आणि उपलब्ध पाणी, तसेच उपाययोजना करत असताना अधिक उत्पादन देणारे वाण शेतकरी बांधवांनी शोधणं खूप गरजेचं आहे। यासाठी कृषी विभाग असेल, आपल्या भागातील तज्ज्ञ शेतकरी असतील, त्याचबरोबर कृषी विद्यापीठ असतील, त्यांनी देखील जे वाण प्रसारित केलेले आहेत त्या वाणांचा आपण याच्यामध्ये चांगल्या पद्धतीनं उपयोग करून घेऊ शकतो। मंडळी, यानंतर आपण बघणार आहोत बीज प्रक्रियेच्या संदर्भामध्ये। आपल्याकडे पेरणी करत असताना जसं बाळाला लसीकरण करतात तसं बियाणं देखील बीज प्रक्रिया करून घेणं हे अतिशय महत्त्वाचं आहे। मग ही बीज प्रक्रिया दोन प्रकारची असते, एक पेरणी करतेवेळेस असते, त्याच्यामध्ये जैविक आणि रासायनिक पद्धतीच्या बीज प्रक्रिया केल्या जातात, यामुळे बियाण्यांमध्ये कीड आणि रोगांपासून त्यांचं संरक्षण आपल्याला करता येऊ शकतं, उगवण क्षमता चांगली होते, बुरशीजन्य आजारापासून संरक्षण मिळते, बियाणे जोमदार वाढतात। विशेष म्हणजे आपल्याकडे सोयाबीन जास्त प्रमाणात आपण घेत असतो, शेतकरी बांधव त्यामुळे रायझोबियम आणि पीएसबी जीवाणू खतांची प्रक्रिया करून घेणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. खरं तर कृषी सेवा केंद्रामध्ये गेल्यानंतर अचूक आणि परिणामकारक बुरशीनाशकाची माहिती आपण करून घेणं गरजेचं आहे आणि ते जे अनुभवी असतात त्यांच्याकडून अधिकची माहिती करून ती बीज प्रक्रिया केल्याने आपल्याला अधिकचा फायदा होऊ शकतो. यानंतर बघणार आहोत मंडळी अतिशय महत्त्वाचा जो उपाय आहे तो देखील आता आपण बघणार आहोत. यामध्ये आहे उगवण क्षमता तपासणी. खरं तर उगवण क्षमता तपासणी हा अतिशय महत्त्वाचा असा उपाय आहे आणि खरं तर या उपायाच्या माध्यमातून आपल्या उत्पादनामध्ये आपण बरीचशी वाढ करू शकतो. परंतु आपल्या भागामध्ये जे शेतकरी बांधव आहेत सहसा या उपाययोजना करताना आपण पाहत नाहीत. तर अतिशय महत्त्वाचा असा जो हा मुद्दा आहे त्याच्यामध्ये बीज उगवण क्षमता ही अतिशय महत्त्वाची आहे. दरवर्षी आपण बघतो की अनेक कंपन्या त्यांचे बियाणे जे आहेत ते उगवत नाहीत आणि त्यांच्या भूलथापांना बळी पडून आपण नको ते बियाणं पेरतो आणि सर्व आपला खर्च जो आहे तो वाया जातो. तसेच दुबार पेरणीचं संकट आपल्यासमोर उभा राहतं. यासाठी उगवण क्षमता तपासणी करून घेणं हे अतिशय महत्त्वाचं असं काम या खरीप हंगामामध्ये आहे. यासाठी अनेक उपाययोजना आहेत. यामध्ये प्रत्येकी बियाण्याची जी बॅग आहे त्यामधून 100 बियाणे वेगवेगळ्या भागातून निवडून त्या बियाण्याला आपण बीज प्रक्रिया असेल त्याचसोबत उगवण क्षमतेच्या माध्यमातून देखील तपासू शकतो. तर हे सगळे बियाणे आपण काचेच्या ग्लासामध्ये टाकू शकतो किंवा ओला कपडा असेल किंवा गोणपाट जो आपल्याकडे अवेलेबल असेल त्या गोणपाटामध्ये आपण हे 100 बी असतील ते टाकू शकतो आणि त्या 100 बियाण्यांपैकी

0: बऱ्यापैकी समजा आपल्याकडं जर 70-80% बियाण्यांना जर अंकुर फुटले असतील तर हे जे बियाणं आहे ते पेरणीयोग्य आहे असं आपण समजू शकतो. किंवा आपण जर हे 100 बियाणं घेऊन ग्लासमध्ये टाकलं तर त्याच्यावरचा जो भाग आहे बियाण्याचा तो जर सुकला तर ते बियाणे हे पेरणीयोग्य आहे असं आपण समजू शकतो. तर जर पेरणी साठी जे बियाणं आपण वापरत आहात ते बियाणं जर त्याच्यापैकी केवळ 50-60% जर बियाणं अंकुरक्षम झालं असेल किंवा अंकुर फुटले असेल तर ते बियाणं पेरणी योग्य नाही असं आपण समजून घेणं गरजेचं आहे. त्यासाठी सर्व शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा विनंती आहे, ती म्हणजे आपण बियाण्याची उगवण क्षमता तपासून घेणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. यासाठी खूप सारा वेळ लागत नाही किंवा याच्यामध्ये खर्चसुद्धा जास्त नाही. केवळ आपल्याकडे जे बियाणं अवेलेबल आहे त्या बियाण्याच्या माध्यमातून 100 बियाण्यांची वेगळ्या भागातून निवड करून आपल्याला त्याची अंकुरण क्षमता ही तपासता येऊ शकते. मंडळी, यानंतर जी उपाययोजना आपण बघणार आहोत यामध्ये पेरणीची योग्य वेळ. मंडळी, खरीप पिकांची पेरणी मान्सूनचा पुरेसा पाऊस झाल्यानंतरच करणं अतिशय महत्त्वाचं आहे. साधारणपणे जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून जुलैच्या 15 वाड्यापर्यंत, परंतु आपण जे बघतो की काही वेळेस अतिवृष्टी होते किंवा काही वेळेस खूप कमी पाऊस पडतो. अशा वेळेस आपण सहसा आपलं जे पेरणीचं वेळापत्रक जे आहे ते थोडंसं बदलणं गरजेचं आहे, कारण अशा वेळेस पेरणी करणं हे धोक्याचं ठरू शकतं. जर आपण अतिवृष्टीमध्ये जर पेरणी करत असाल तर बियाणे वाहून जाण्याचा धोका असतो किंवा बियाणे अतिशय खोलवर जाण्याचा देखील त्याच्यामध्ये धोका असू शकतो. त्याच्यामुळे जास्त पाऊस असेल आणि कमी पाऊस असेल त्यावेळेससुद्धा आपण पेरणी करणं सहसा टाळणं गरजेचं आहे. आपल्या भागामध्ये आपले तज्ज्ञ शेतकरी बांधव आहेत आणि त्यांना हे योग्य वेळ माहीत असते. योग्य वेळ पण काही वेळेस आपण गडबड करतो की आता पाऊस पडलेलाच आहे आणि आपण त्याच्यामध्ये पेरणी करणं गरजेचं आहे, अशासुद्धा बाबी होत असतात. त्याच्यामुळं शेतकरी बांधवांनी योग्य ओलावा असेल तरच पेरणी करणं महत्त्वाचं ठरतं. आता हे उपाययोजना आपण तर पाहिलेल्याच आहेत, इतर उपाययोजनासुद्धा आपण बघणार आहोत. यामध्ये जी नवीन यांत्रिकीकरणामध्ये साधनं उपलब्ध झालेली आहेत तर त्या साधनाच्या माध्यमातून देखील आपण पेरणी करू शकतो. यामध्ये BBF यंत्राद्वारे पेरणी आपण करू शकतो, तसेच गादी वाफ्याचा देखील वापर आपण करू शकतो. त्याचसोबत टोकण पद्धतीने लागवड हे देखील उपाय अतिशय महत्त्वाचे आहेत. म्हणजे दरवर्षी पीक पेरल्यानंतर पावसाचा मोठा खंड आपल्या भागामध्ये आपण पडताना पाहिलेला आहे. हा खंड पडल्यानंतर जी पिकाची उगवण क्षमता आहे ती कमी होते किंवा त्याची जी वाढीची अवस्था आहे त्याच्यामध्ये सुद्धा मोठा एक परिणाम आपल्याला दिसून येतो. त्याच्यामुळे आपल्या जी पेरणीची वेळ असेल किंवा खंड जर पाण्याचा बहुतांशी वाढीच्या अवस्थेमध्ये पडत असेल आणि धाराशिव असेल किंवा आपल्या भागातील शेतकरी बांधवांना माहिती आहे शेंगा लागण्याच्या अवस्थेमध्ये किंवा फुलोऱ्याच्या अवस्थेमध्ये बऱ्याच वेळेस असा मोठा खंड पडलेला आपण पाहिलेला आहे. तर त्यासाठी अतिरिक्त जे पाणी आपल्याकडे 1-2 पाणी आपल्याकडे अवेलेबल असणं गरजेचं आहे. तशी उपाययोजना शेतकरी बांधवांनी करणं देखील खूप गरजेचं आहे, जेणेकरून हमखास पीक आपलं सोयाबीन असेल, तूर असेल, मूग उडीद असेल यांचं आपल्याला प्रामुख्यानं घेता येऊ शकतं. आणि याच्यामध्ये आणखी एक महत्त्वाचं आहे की आपल्याकडे कमीच पाऊस पडतो असं नाही, कधी कधी पिकं आपली वाढीच्या अवस्थामध्ये असताना मोठा पाऊससुद्धा झालेला आपण पाहत असतो. तर हे टाळण्यासाठीच आपल्या भागामध्ये पेरणी करत असताना साधारणपणे BBF मशीनचा वापर जर आपण केला तर त्या माध्यमातून आपल्या शेतकरी बांधवांना अधिकचा फायदा होऊ शकतो. तर आपल्या भागामध्ये जी महत्त्वाची पिकं आहेत मंडळी, याच्यामध्ये सोयाबीन असेल, कापूस असेल, तूर असेल आणि आत्ता आपण मृगामध्ये जी पेरणी करतो मूग उडीद असेल, तर त्याचसोबत तीळ आहे, सूर्यफूल आहे, ही देखील पिकं खूप महत्त्वाची आहेत. तर आपल्या भागामध्ये सर्वसाधारणपणे पाहिलं तर सोयाबीनच्या पेऱ्याची जी आकडेवारी आहे ती खूप मोठ्या प्रमाणात आकडेवारी ठरलेली आहे. त्यामुळं ह्या ज्या उपाययोजना आहेत आत्ता ज्या आपण कार्यक्रमाच्या माध्यमातून ऐकले असतील तर या उपाययोजना करणं अतिशय महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये आपण पाहिलेलं एकदा पुन्हा आपली उजळणी करून घेतो मी. याच्यामध्ये पहिली जी पद्धत होती त्याच्यामध्ये होते योग्य बियाण्यांची निवड आपण करणं गरजेचं आहे, वाण चांगले निवडणं गरजेचं आहे, उगवण क्षमता तपासणी करणं हे देखील खूप गरजेचं आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे आपल्याकडं बीज प्रक्रिया करून घेणंसुद्धा खूप महत्त्वाचं आहे. अतिरिक्त पाणी जे आहे तेसुद्धा आपल्या भागामध्ये आपण ठेवणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून आपत्कालीन स्थितीमध्ये आपल्याला या पिकांना जीवनदान देता येऊ शकेल. छोट्या उपाययोजना आहेत, पण या उपाययोजना जर आपण वापरल्या तर आपल्या उत्पादनामध्ये जवळपास 30-40% किंवा त्याच्यापेक्षासुद्धा जास्तीचं उत्पादन आपण आपल्या भागामध्ये घेऊ शकतो. आणि आणखी एक महत्त्वाचं राहिलं, आपल्या भागामध्ये सोयाबीन असेल किंवा इतर पिकं असतील त्याच्यामध्ये रोग किडींचा प्रादुर्भाव देखील आपल्याला दिसून येत असतो, त्यासाठी सुरुवातीपासूनच यांचा जर वापर आपण योग्य पद्धतीनं केला तर वेळीच आपल्याला या किडींपासून आपल्या पिकाचं संरक्षण करता येऊ शकेल. आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या माध्यमातून एवढंच. पुन्हा आपण भेटणार आहोत शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या पुढील भागामध्ये. आपण ऐकत रहा रेडिओ तिरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, ऐकत रहा, आनंदी रहा.
1: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती, युवक, महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, ऐकत रहा, आनंदी रहा.
2: तर हा साऱ्या गावाचा हाय मोठा दिलवाला, अरे मैतर हा साऱ्या गावा

दर सांगा निकाय पण मांगा दाऊ नका मला डंडा हो फसला कचा चा ठंडा हो कोंबडी आधी का अंडा हो उत्तर सांगा निकाय पण मांगा दाऊ नका मला डंडा हो चला माझे न राहू सारे हसबू या दुनियेला चला मजे न राहू सारे हसबू।

0: अयो
1: मोहना मी तुझी।
2: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज।
3: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी, तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचालित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
2: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCOM BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू।
3: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
2: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती।
3: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71।

0: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन।
1: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपर, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू।
0: आता यश तुमचं। संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 82 75 92 59 00।
2: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती, युवक, महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी। आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा। नमस्कार, आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज, आणि मी आहे आरजी प्रगती। घेऊन आली आहे एक नवा एपिसोड क्लासिक रेडिओ शो मध्ये, आणि आजचा आपला एपिसोड असणार आहे सुरेश वाडकर स्पेशल। जेव्हा जेव्हा मी गाणी ऐकायला सुरुवात केली रेडिओवरून लहान असताना, तेव्हा तेव्हा एक आवाज माझ्या कानावरती पडला आणि हळूहळू मी त्या आवाजाच्या प्रेमात पडले। मेघारे मेघारे चप्पा चप्पा चरखा चले पासून ते जिंदगी गले लगाले अशा गाण्यांनी स्वतःच्या आवाजावर प्रेम करायला शिकवलं। तर मराठीमध्ये काळ्या मातीत मातीत राजा ललकारीदे पासून आत्ताचं अमृताची बरसून रात्र गेलीपर्यंत अशी अनेक सुपरहिट गाणी दिली असे सुरेश वाडकर। आत्ताचे अनेक आगामीचे जे गायक आहेत, जे संगीतकार आहेत, ते ज्यांच्या तालमीत तयार झालेत असा हा गुरु सुद्धा आहे अनेकांचा। तर आज आपण पंडितजी सुरेश वाडकर यांची गाणी ऐकणार आहोत आपल्या क्लासिक रेडिओ शो मधून। स्वतः शिष्य असल्यापासून ते अनेकांचे गुरु होण्यापर्यंतचा त्यांचा हा प्रवास त्यांनी कसा केला, त्यांच्या आयुष्यात कुठले कुठले टर्निंग पॉइंट ठरले, ही सार काही आज आपण बोलणार आहोत। तेव्हा त्यांचा हा प्रवास अनुभवायला तयार व्हा। सुरुवात करणार आहोत आपल्या क्लासिक रेडिओ शोची दिस जातील दिस येतील या शापित मराठी सिनेमातल्या गाण्यासोबत। सुधीर फडकेंचं म्युझिक आहे तर सुधीर मोघेंचे शब्द आहेत। हेच गाणं येत आहे तुमच्या भेटीला क्लासिक रेडिओ शो मधून आरजी प्रगती सोबत।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

गंध फुलांचा गेला सांगून या गाण्याचाच गंध अजूनही दरवळतोय आपल्या मनात, नाही का? सुरेश वाडकर आणि आशा भोसले यांच्या आवाजातलं हे गाणं आणि खरंच सुरेशजींचा आवाज किती जादूमय आहे याचा प्रत्यय दरवेळेला त्यांचं गाणं ऐकताना येतो. म्हणजे मराठी बरोबरीनं हिंदी चित्रपट सृष्टीत त्यांनी मोठं कॉन्ट्रीब्युशन केलं आहे. अनिल कपूर पासून ते यशराज फिल्म्स मोठ्या मोठ्या बॅनरसाठी त्यांनी गाणी गायली आहेत. पण तुम्हाला माहितीये का, सुरेशजी उत्तम गातच नाहीत तर ते उत्तम तबला सुद्धा वाजवतात. ताल समजण्यासाठी तबला शिकले आणि ते व्हायोलिनही उत्तम वाजवतात बरं का. सुरेशजींनी वेगवेगळ्या पॅटर्न्सची आणि वेगवेगळ्या बाज असलेली गाणी गायली. यातलंच अनेकांचं फेवरेट असणारं गाणं म्हणजे गोंधळात गोंधळ या सिनेमातलं अगं नाच नाच राधे उडवू या रंग. तर चला या रंगात रंगून जाऊया सुरेश वाडकर आणि उत्तरा केळकर यांचा हा आवाज, तर विश्वनाथ मोरे यांचं संगीत आहे. क्लासिक रेडिओ शो मधून येत आहे हे गाणं तुमच्या भेटीला.

असा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

ही गाणी कितीही युग उलटली ना तरीही अजरामर राहणार आहेत, हेच खरं. सुरेशजींच्या आयुष्यात खूप मोठा वाटा ज्यांचा होता ते त्यांचे गुरु आचार्य जियालाल वसंत, जे काश्मीरचे होते. जियालाल वसंत यांच्याकडे सुरेशजी गुरुकुल पद्धतीमध्ये शिकले. जियालाल वसंत यांनी सुरेशजींची गायनात समज पाहिली आणि ओळखली, आणि म्हणूनच सुरेश वाडकर केवळ 13 वर्षाचे असताना तू आता इतरांना शिकव असा सल्ला त्यांनी दिला. त्यांनीच वाडकरांना संगीतात पदवी घ्या असंही सांगितलं. गुरूंचा सल्ला योग्य मानून प्रयाग संगीत समितीत सुरेशजींनी प्रभाकर ही पदवी संपादित केली. 1978 पासून फिल्म इंडस्ट्री मधला एक नवा प्रवास सुरेशजींचा सुरू झाला. त्यांचे गुरु जियालाल वसंत यांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट सुरेशजींनी त्यांच्या आयुष्यात पाळली. कोणत्याही शिष्याला जशी गुरुची गरज असते, तसंच गुरुलाही एका चांगल्या शिष्याची गरज असते, जो तो गाणं पुढे घेऊन जाईल असं जियालाल वसंत कायम म्हणत. आणि ती तयारी आणि गाण्याची समज सुरेशजींमध्ये त्यांना दिसली. 1986 साली जियालाल वसंत यांच्या जाण्यानंतर सुरेशजींनी शास्त्रीय संगीत देण्याची संपूर्ण जबाबदारी स्वतःवर घेतली आणि आजीवासन ही संगीत संस्था सुरू करून त्यांनी आपल्या गुरुचं स्वप्न पूर्ण केलं. आज आजीवासन संगीत संस्थेतून सुरेशजी अनेक मुलांना संगीताचं शिक्षण देत आहेत. आत्ताचे अनेक आघाडीचे गायक गीतकार हे सुरेशजींच्या तालमीत तयार झाले आहेत. आणि इतकं सगळं करूनही सुरेशजींकडे तुम्ही पाहिलं, जर ऑब्झर्व केलं तर ते इतके साधे आहेत, म्हणजे गर्व मीपणा याचा नावाला देखील दिसणार नाही. म्हणूनच सुरेशजी खऱ्या अर्थानं ग्रेट आहेत.

क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजी प्रगती आहे तुमच्या सोबत. आज आपण सुरेशजींची मैफिल एन्जॉय करतोय आपल्या क्लासिक रेडिओ शो मध्ये. सुरेशजींनी अनेक जॉनरची गाणी गायली आहेत, म्हणजेच आत्ताच आपण ऐकलं तसं रोमॅन्टिक गाणं असेल, तशीच त्यांची भावगीतही हिट आहेत. आणि भक्तिगीते तर काय बोलायलाच नको, प्रत्येक मंदिरामध्ये आपल्याला सुरेशजींचा आवाज ऐकू येतोच.

मराठ्यांचा आवाज वळवावत असा वळणार आहे. त्यामुळे मराठीत अशोक सराफपासून ते हिंदीमध्ये अनिल कपूरपर्यंत सगळ्या मोठ्या मोठ्या अभिनेत्यांसाठी त्यांनी स्वतःचा आवाज दिलाय. मात्र त्यांच्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट कुठला ठरला असेल तर तो म्हणजे लता दिदींबरोबर त्यांची भेट. लता दिदी यांनी सुरेशजींचा आवाज ऐकला आणि अर्थातच त्यांच्यावरही सुरेशजींच्या आवाजांची मोहिनी घातली. लक्ष्मीकांत प्यारेलाल असोत किंवा कल्याणजी आनंदजी, क्रोधी या सिनेमातलं पहिलं डुएट सॉन्ग सुरेशजींनी लता दिदींबरोबर गायलं आणि त्यानंतर इंडस्ट्रीमध्ये त्यांना इतक्या ऑफर्स आल्या की उनकी करिअर की नाही या चल पडी. त्यानंतर सुरेशजींनी मागे वळून कधी पाहिलंच नाही. या नोटवरती घेऊन येते एक अप्रतिम गाणं.

आपण ऐकताय क्लासिक रेडिओ शो आर जे प्रगती सोबत. आपल्या हृदयाच्या तारा छेडणारा हा सुरेश वाडकरांचा जादूमयी आवाज, त्यांच्याच आवाजातलं आपण हे गाणं ऐकलं. महाराष्ट्र काय असं कोणतंही मराठी घर नसेल जिथं सुरेशजींचा ओंकार स्वरूपा हे गीत वाजलं नाहीये. हिंदुस्थानी शास्त्रीय परंपरा टिकावी यासाठी सुरेश वाडकर आजीवासन गुरुकुलामधून अनेक शिष्यांना तयार करतात. संगीत स्पर्धेमध्ये अनेक ठिकाणी सुरेश वाडकर हे आपल्याला परीक्षक म्हणूनही दिसतात. सुरेश वाडकर यांना संगीत सेवेसाठी अनेक पुरस्कारही मिळालेत. 1976 साली मदन मोहन पुरस्कार त्यांना मिळाला, त्याचबरोबर लता मंगेशकर या पुरस्कारानं त्यांना गौरवण्यातही आलंय. महाराष्ट्र भूषणही त्यांना मिळालाय. मी सिंधुताई सपकाळ या सिनेमातल्या गाण्यासाठी नॅशनल फिल्म अवॉर्ड त्यांना मिळालाय. त्याचबरोबरीनं त्यांना अनेक अवॉर्ड मिळालेत आणि आत्तापर्यंत मॅक्झिमम फिल्मफेअर नॉमिनेशन मिळणारे सुरेश वाडकर हे एकमेव गायक आहेत. आजीवासन गुरुकुलमधून हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची परंपरा ते पुढे नेत आहेत आणि अनेक मुलांना संगीताचं शास्त्रोक्त शिक्षण देत आहेत. त्यांच्या पुढील संगीतमय कारकिर्दीला रेडिओ तेरणाकडून मनापासून शुभेच्छा. तुम्हाला हा कार्यक्रम कसा वाटला हे नक्की सांगा. आता मी आरजे प्रगती तुमची रजा घेते, अशाच नवीन एपिसोड घेऊन येणार आहे पुन्हा तुम्हाला भेटायला. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा, आनंदी राहा. आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
1: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी. तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव विथे
0: 12वी पास न BCA, 12वी सायन्स पास न BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल, तसेच BCom BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू.
1: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
0: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती.
1: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी, तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
1: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCOM BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू।
0: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
1: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती।
0: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 94 22 96 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71।

गीतं सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीतं करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीतं ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: व्यावसायिक शिक्षण स्वकमाईचं साधन
1: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर कोपर इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू
0: आता यश तुमचं संपर्क प्राचार्य तेरणा ITI MIDC परिसर धाराशिव मोबाईल 82 75 92 59 00
1: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज सुरेल संगीत विविध घडामोडी शेती महिला युवक यांचं व्यासपीठ सुरेल संगीताचा नजराणा ऐकत रहा आनंदी रहा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज़।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

शुभ दुपार श्रोते हो, गुड आफ्टरनून. दुपारचे 1:19 होत आहेत आणि आपल्या आवडीच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे व्हॉट्सअप फरमाईश गाणी, हा कार्यक्रम. आणि याच कार्यक्रमात सर्व श्रोत्यांचं पुन्हा एकदा मी आरजे प्रगती स्वागत करते. तर जास्त वेळ न घेता सुरुवात करणार आहे, कारण की वेळ झाला आहे, 15 उशीरा आली आहे. तर नक्कीच फरमाईशीला सुरुवात करूयात. आज पाहूयात कोणाकोणाच्या फरमाईशी पूर्ण होत आहेत आणि ज्या श्रोतांच्या काल फरमाईशी झाल्या असतील, प्लीज आज त्यांनी 4 दिवसानंतर आता फरमाईश पाठवायची आहे. इतर देखील श्रोतांना या कार्यक्रमात इन्व्हॉल्व करायचं आहे. तर पहिली फरमाईश, शनिवार टू शनिवार ज्यांची फरमाईश असते असे आपले श्रोते, तथागत रेडिओ श्रोता संघ अभिकेड तालुका मानोरा जिल्हा वाशिम येथून हिरामन किराळे सर, सारिका आम्रपाली, सोनाली, आदर्श आर्यन, तसेच मंगेश आणि सुरेश भड, गौरव खाडे, संतोष कोळी, अनंत कुलकर्णी, राजपत दुर्गे दादा, अकबर शेख, दत्ता कदम सर, अमोल कांबळे, शशिकांत दिकांबळे, ओमप्रकाश गीते सर, तसंच मुहम्मद असं लिहिले, कुबेर सर, तसंच अशोक शिंदे सर, रफिक इनामदार सर, राजकुमार माने सर, सचिन झेंगडे सर, गजानन कावरके, बाळासाहेब सोलनकर, प्रतिभाताई बारबोले, आम्हा सर्व मित्रपरिवारांकडून गोड आवाज असलेले प्रगतीताई सन रसिकांचा, श्रोतांचा नमस्कार असं त्यांनी पाठवले. नमस्कार सर, आज त्यांना गीत ऐकायचं आहे चुप चुपके, या चित्रपटातील गीत आहे. शाहिद कपूर आणि करीना कपूर दिसतात, खूप छान असा कॉमेडी चित्रपट आहे आणि के आणि सुनीती चौहान यांचा आवाज आहे. तर सुरुवात करूयात याच गीताने आजच्या आपल्या व्हॉट्सअप फरमाईशला.

चला चुप चुप के या चित्रपटातील हे गीत होतं आणि चित्रपट कॉमेडी आहे खूप छान पाहायला गेलं तर, आणि खूप छान असा अशी भूमिका ही शाहिद कपूर यांनी या चित्रपटात केलेली आहे. तर पुढची फरमाईश असं एक गीत आलं होतं अल्बममधलं जे खूप गाजलं होतं, खूप गाजलेलं आहे ते गीत, आणि ते गीत आज बऱ्याच दिवसानंतर ऐकणार आहे मी देखील. अरियान्स बँडचं आहे खरं तर ते, आणि हे गीत आज पाठवलं आहे आपले नियमित श्रोते आहेत. नमस्कार आरजे प्रगती मॅडम, मी महेंद्र कुमार चव्हाण राजधानी सातारा इथून नियमित श्रोता. प्रेम किती सुंदर शब्द आहे ना, असं म्हणतात की जेव्हा आपल्याला कोणावर मनापासून प्रेम होतं तेव्हा समोरच्याच नजरेत आपल्याला संपूर्ण जग दिसायला लागतं. ओठांवर शब्द येत नाहीत पण डोळे मात्र बरंच काही सांगून जातात. तर सर ऐकतायत की नाही माहीत नाही, आत्ता सरांनी मेसेज केला आहे तर त्यांचीच फरमाईश मी आत्ता घेते आहे. सर महेंद्र कुमार सर, तुमचीच फरमाईश वाचते मी. तर आज तुमच्याच याच भावनांना वाट करून देण्यासाठी मी घेऊन आले आहे एक असं गाणं ज्याने 90s दशकांपासून आस्था गायत आपल्या सगळ्यांच्याच मनावर राज्य केले, असं सुंदर असं गीत त्यांनी सांगितलेलं आहे. आणि अरियान्स बँड यांचं हे गीत आहे, खूप सुंदर असं गीत आहे आणि त्याचे शब्द ऐकले की मनात आठवणींची एक सुंदर लाट येते, एक रोमॅन्टिक सॉन्ग आहे हे. तर प्रगती मॅडम, हे गाणं म्हणायचं आहे त्यासाठी मी खाली चार ओळी दिल्या आहेत असं त्यांनी पाठवलं आहे आणि चार ओळी त्यांनी लिहून पाठवल्यात. मी पण खूप दिवस झाले हे गाणं ऐकत होते पण आधी, आणि मग आज बऱ्याच दिवसानंतर ते गाणं पाहिल्यानंतर मला देखील छान वाटलं की एका कॉफी शॉपमधलं हे गाणं आहे आणि खूप छान वाटतं जेव्हा ते पाहतो देखील, कारण की एक वेगळंच म्युझिक आणि गीत आहे हे. तर आज बऱ्याच दिवसानंतर सरांनी ही सुंदर अशी फरमाईश पाठवली, थँक्यू सो मच सर. रेडिओ तरणाच्या सर्व टीमला आणि प्रगती मॅडमला खूप खूप धन्यवाद. आपला श्रोता महेंद्र कुमार चव्हाण राजधानी सातारा येथून. तर गीत आहे देखा है

सनम, इसमें मेरा कसूर क्या है सनम, जाने जाना तुझे है कसम। देखा है तेरी आंखों को, चाहा है तेरी अदाओं को, असं आता लेडीजमध्ये आहे, पण हे गाणं जेंट्समध्ये आहे, ते ऐकायलाच खूप जास्त मजा येते. तर ऐकूयात आणि आनंद घेऊयात या सुंदर अशा व्हॉट्सअपवर माहितीचा.

चला या सुंदर गाण्यानंतर बोलूयात पुढच्या फरमाईशकडे. 1:32 यानंतरची फरमाईश देखील असंच खूप गाजलेलं गीत आहे जे सर्वांनाच आवडतं आणि लोकप्रिय ठरलं होतं, जिथून अरिजित सिंग यांची ओळख निर्माण झाली होती. असा चित्रपट आहे आशिकी 2. या चित्रपटातील तुम ही हो हे गाणं ऐकायचं आहे. आपले श्रोते आहेत सागर बोराडे. आज बऱ्याच दिवसानंतर त्यांनी फरमाईश पाठवली आहे. राहणार केडगाव तालुका करमाळा जिल्हा सोलापूर येथून. परम मित्र सिद्धेश्वर शेळके, वैभव हुलगुंडे, तर खूप दिवसांनी फरमाईश पाठवली आहे. आज आम्हाला गीत ऐकायचं आहे आशिकी 2 या चित्रपटातील अरिजित सिंग यांच्या आवाजातील हे सुंदर असं गीत आहे. ऐकूयात सागर बोराडे सर आणि त्यांच्या मित्रपरिवारांची व्हॉट्सअप फरमाईश.

नमस्कार रेडियो तिरनाला व नमस्कार संजय मैदर्गी सरना व आमची या लाडक्या प्रगती दीदींना माझा प्रेमपूर्वक नमस्कार। मी मारुती शंकर भोसले होर्टीकर हनुमान नगर सोलापूरमधनं बोलतोय। मला बरेच दिवसातनं आज एक गाणं ऐकण्याची इच्छा झाली आपल्या आकाशवाणी केंद्रावर, जे चित्रपट आहे लावारिस, यामधील बच्चन व जिनता मनोहर चित्री कपके बिचडे हुए हे गाणं ऐकायची इच्छा झाली आहे। तर ही गाणं ऐकणारी काय माझी मित्रमंडळी आहेत, एक तर आमचे चपा दुर्गे मोहम्मद अत्तार, रफिक इनामदार, रशीद इनामदार, समाधान दादा कदम, परत सचिन जिंगडे व आपल्या रेडिओ तेरना ऐकणारे सर्व श्रोत्यासाठी हे गाणं डेडिकेट राहील। धन्यवाद दीदी, जरूर जरूर गाणं भावा।

चला यानंतरची फरमाईश. आज दिनांक 10/7/2026 रोजी मोजे कोरेगाव येथे जगदंबा महिला शेतकरी गट व जयश्रीराम शेतकरी गट यांनी पर्यावरण संवर्धनाची कास धरून बार्शीभूम रस्त्याच्या दुतर्फा कोरेगाव येथे तब्बल 100 झाडे वृक्ष लागवड केली आहे. तसेच रस्त्याच्या दुतर्फा स्वच्छता केली आहे. यावेळी दोन्ही गटातील सर्व सदस्य उपस्थित होते. विशेष म्हणजे जगदंबा महिला शेतकरी यावेळी पुढाकार घेऊन गाव स्वतः व ग्रीन व्हिलेज करण्यासाठी यावेळी शपथ घेतली. त्यामध्ये तालुका सहाय्यक कृषी अधिकारी यांची गायकवाड सर यांनी 50 झाडे देऊन व पूर्ण वेळ वृक्ष लागवड करताना उपस्थित राहावे, गटाचा उत्साह वाढावा, गटाचे मेंबर आहे का मेंटल लिहिले सर तुम्ही, ओके मेंबर असं आय थिंक सो मेंबरच असेल ते. गटाचे मेंबर असलेले महेश कदम सर, सहाय्यक कृषी अधिकारी बार्शी DL मसा सर, तसंच सहाय्यक कृषी अधिकारी आणि तसेच सह्याद्री ॲग्रो फार्म्स नाशिकचे पदाधिकारी कैलास सावंत सर व पर्यटन विकासचे मनोज पाटील सर या वृक्ष लागवडीसाठी आवर्जून उपस्थित राहिले व गटांना सर्वांनी मार्गदर्शन करून विशेष कौतुक केलं आहे. या कृतीमुळे गावामधील देखील एक उत्साह वातावरण निर्माण झालेलं आहे. तरुणांनी देखील यामध्ये सहभाग नोंदवला आहे. जगदंबा महिला शेतकरी गटाचे निमंत्रण शीतल ढाकणे व जय श्रीराम गटाचे निमंत्रण वैभव रामगुडे यांनी उत्तम नियोजन करून इको व्हिलेज ग्रीन व्हिलेज एक चांगला मेसेज आपल्या कृतीमधून समाज माध्यमातून दिला आहे असं त्यांनी सांगितलं आहे. क्या बात आहे, खूप सुंदर अशी खरं तर ही संकल्पना आहे. खूप छान फोटो देखील सरांनी पाठवलेले आहेत स्वच्छता करून. असं प्रत्येक गावात हे झालं पाहिजे, एकच गाव नाही, आपण सर्वच गावांमध्ये हा उपक्रम राबवला पाहिजे. या पावसाळ्यात प्रत्येकाने एक झाड लावणं गरजेचं आहे. रस्त्याच्या साईडनी हे झाड लावलं तरी खूप चांगली गोष्ट आहे आणि पर्यावरण संवर्धन आपल्याला करायचं आहे. तर खूप छान, खूप छान सर, थँक्यू सो मच. खूप सुंदर असा मेसेज यामधून भेटला आहे. तर नक्कीच नेक्स्ट टाईमला देखील असंच कुठलं तरी आणखीन गाव किंवा आपलं शहर किंवा आपल्या घराच्या साईडला तुम्ही ग्रीनरी केली असेल तर नक्कीच मला पाठवू शकता 9970591 क्रमांकावरती. तर याच निमित्त त्यांना एक गीत ऐकायचं आहे, एक नंबर या चित्रपटातील सुंदर असं गीत आहे तू आभाळ. तर आनंद घेऊयात या सुंदर अशा गीताचा, ऐकूयात आपले सध्या पाणी फाउंडेशनकडून जगदंबा महिला शेतकरी गट कोरेगाव उत्तम नियोजन करून काम करत आहे असं देखील त्यांनी पाठवलेलं आहे. आणि सर्व सध्या रेडिओ उत्तीर्ण ऐकत आहेत, काम करत असताना आपला आवाज ऐकला की कामाचा थकवा कमी होतो ताई असं त्यांनी सांगितलं. थँक्यू सो मच सर, असंच ऐकत रहा रेडिओ उत्तीर्ण 90.4 FM. ऐकवात कोरेगाव येथील कोरेगाव येथील जगदंबा महिला शेतकरी गट व जयश्रीराम शेतकरी गट यांची व्हॉट्सअप फरमाईश.

0: चला सुंदर अशा गीतानंतर एक प्रेरणा भेटते जेव्हा हे आपण गीत ऐकतो तेव्हा. तर असंच पुढचं देखील गीत आहे जे वामन दादांचं आहे. आणि आपण तसं पाहिलं तर काल देखील आपण फियाट गाडी हे त्यांचं गाणं ऐकलं होतं आणि एक वेगळी एनर्जी निर्माण झाली होती. ते गीत त्यांनी कधी लिहिलं आहे आणि ते किती रिलीज आत्ता आणि तेच गाणं पुन्हा एकदा एन्जॉय करायला भेटतंय, कारण की हेच गीत ऐकायचं आहे जे आहेत शिवाजी शिंदे, जे आहेत इचलकरंजी येथून आपले नियमित श्रोते आहेत ते म्हणतायत आणि रेडिओ तणाचा आनंद घेत आहोत. आणि काल मी फियाट गाडी हे गाणं ऐकलं आहे असं त्यांनी सांगितलं आणि मला खूप छान वाटलं. तर आत्ता देखील मला मॅडम प्लीज आज पण मला ते गाणं ऐकायचं आहे रेडिओ तेनावरती असं त्यांनी सांगितलं आहे. तर तसं पाहायला गेलं तर वामनदादांना आपण बहुतांशी बाबासाहेबांची गाणी लिहिताना गाताना पाहिलं आहे, तेव्हा आज वामनदादाचं पुन्हा एकदा हे आगळं वेगळं गाणं नक्कीच ऐकूयात आणि आनंद घेऊयात. ऐकूयात शहाजी शिंदे इचलकरंजी यांची व्हॉट्सअप फरमाईश.
1: अहो काय लावलंय शाहीर, माझी म्हणू का माझी म्हणू का?
2: अहो ही फियाट गाडी माझी म्हणू का?
1: कुणाची?
2: आमच्या वामन दादांची.
1: म्हणा की म्हणा.

0: चला एक वेगळाच एन्जॉय या गाण्यामध्ये करता येतो. खूप छान असं गाणं आहे. आणि काल देखील प्रकाश बोबडे सरांच्या गाडीचं बर्थडे होतं आणि त्याच निमित्त आपण आणि तसंच राक्षमामांना देखील हे गाणं ऐकायचं होतं तर आपण ते गाणं दिलं होतं. पण आज देखील असंच ते गाणं ऐकावं असं रेडिओ त्रेणावरून वाटलं म्हणून ज्या आपल्या सरांनी फरमाईश पाठवली. तर पुढची फरमाईश अंजनीच्या सुद्धा. आज शनिवार आहे तर सरांना गीत ऐकायचं आहे. आपले नियमित श्रोते आहेत गुळपोळी येथून लक्ष्मण काशीद महेश जाधव दाजी शंकर गोरे विजय गोरे आकाश चिकणे. नमस्कार मॅडम, गुळपोळी येथून आहेत नियमित श्रोते आपले आणि सोमनाथ चिकणे सर देखील. तर ऐकूयात जे आपले गुळपोळीवरून श्रोते आहेत सोमनाथ चिकणे सर आणि त्यांचा सर्व मित्र परिवार यांची व्हॉट्सअप फरमाईश.
1: हे अंजनीचा सुता तुला रामाचा

इंदिरानगर वैरागुरून पिशव्याची व्यापारी मी अकबर शेख बोलत आहे. रेडिओ चरणा 94 FM ऐकणारे सर्व रसिक श्रोतांना अकबर शेखचा सप्रेम नमस्कार आणि आदाब आणि सलाम. आता सध्याला मी आमच्या आपल्या घरी बांधकाम असल्यामुळे आता मी नवीन बांधकामामध्ये बसून व्हॉट्सअप गाणे ऐकत आहे. आमचे गवंडी लोक आहेत, काही मिस्त्री लोक आहेत, आम्ही सर्वजण मिळून जेवणाची सुट्टी झालेली आहे. तरी आम्ही आता व्हॉट्सअप गाणे ऐकत आहे रेडिओ तेरणा 94 FM चे. आणि आज मला गाणं ऐकायचं आहे ताजा मुंबई सजनिया चमके गिक चंदनिया घर में गरीब के ताजा मुंबई सजनिया चमके गिक चंदनिया घर में गरीब के उठाइले घूंघटा उठाइले घूंघटा उठाइले घूंघटा चांद दिख ले उठाइली घूंघटा चांद दिख ले. हम पश या चित्रपटामधले गीत आहे आणि आम्हा सर्वांना ऐकत आहे. इंदिरानगर वैरागुरून पिशव्या झेपारी अकबर शेख मुन्ना बी शेख आयशा शेख अफसना शेख उमर शेख अबू बकर शेख आल्फिया शेख गुलाब शेख कदर शेख सर्व आम्ही शेख परिवार आहे. माझे मित्र आहेत गाणेगावचे समाधान काटे आणि रशीद इनामदार पानगावचे आणि मोहम्मद आदूरचे हिरामन खेराडे वासी महाराष्ट्राचे. आम्हा सर्वांना

गीत प्रगती मॅडम आपण ऐकूया, ऐकल्याबद्दल आपले धन्यवाद. आणि ज्यांना मुळे झालेला आहे, भगिंदर झालेला आहे, तर मी मुळे भगिंदरचं आता औषध देत आहे. ज्यांना ज्यांना गरज आहे त्यांनी जास्त करून, ड्रायव्हर लोकांना होत आहे, जे बसणारे माणसं आहेत त्यांना होत असते, आणि दवाखान्यामध्ये इलाज तात्पुरता होत आहे. हे आपल्याकडे कायमशी रुपीचा इलाज आहे. ज्यांना इलाज करायचा आहे विषयाची हेपारी इंदिरानगर वैराग यांना भेट द्यावी.

चला यानंतरची फरमाईश. आज बऱ्याच दिवसांत फरमाईश आले. रेडिओ उत्तीर्णाच्या लता मंगेशकर जे म्हणा म्हणतात असे आपले श्रोते आहेत. ते म्हणतायत, प्रगती मॅडम रांगोळीहून माजी सरपंच अनिल शिरोळकर, ओविदना शिरोळकर, तक्षवी शिरोळकर, तसेच बाल चमू सावली, सानवी परी, कदाचित सॉरी अद्विका कृष्णराज यांचा नमस्कार. नमस्कार सर. सध्या झाडे लावा झाडे जगवा संकल्पना सगळीकडेच मोठ्या प्रमाणात चालू आहे. आम्ही सुद्धा रांगोळी येथे प्रकल्पाच्या प्रत्येकाच्या वाढदिवसाला एक रोप लावण्याची संकल्पना चालू केली आहे. त्याचा चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे. खरोखरच निसर्गाचा समतोल राखण्यासाठी, तापमान कमी करण्याचं, ऑक्सिजनचे प्रमाण वाढवण्यासाठी वृक्षारोपणाची आवश्यकता आहे. ती संकल्पना सगळीकडेच राबविणे गरजेचं आहे. आज आम्हाला पाकिजा या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे. गीत ऐकण्यासाठी इच्छुक आहेत. आज फमलिंग भरपूर असे शब्द इकडचे तिकडे होत आहेत माझे, सॉरी. तर रावसाहेब पाटील, बापूसो पाटील, रघुनाथ पाटील व जंगमवाडीचे माजी सरपंच संभाजी मोरे यांना हे गीत ऐकायचं आहे. सुंदर असं गीत आहे. जरी चित्रपट ओल्ड असला, म्हणजे 1972 चित्रपट असला, पण गीत मात्र आज देखील एव्हरग्रीन आहे. लता मंगेशकर यांचा आवाज ऐकूयात आणि आनंद घेऊयात या सुंदर अशा गीताचा.

चला या सुंदरशा गीतानंतर पुढची देखील फरमाईश अशाच गीतासाठीचे एव्हरग्रीन गाणं आहे. शूरवीर या चित्रपटातील गीत आहे. नियमित श्रोते पण बऱ्याच दिवसानंतर त्यांची देखील फरमाईश. रफिक इनामदार सर बार्शी पानगाव येथून, तर कविता कृष्णमूर्ती यांचा आवाज आहे. तर शूरवीर हा चित्रपट देखील 1988 मध्ये रिलीज झालाय, पण गीत मात्र खूप गाजलेलं आहे. मंदाकिनी पडद्यावरती दिसतात. SH बिहारी यांचं गीत आहे. LP चं म्युझिक ऐकूयात. रफिक इनामदार सर यांची व्हॉट्सअप फरमाईश.

सर यानंतरची फरमाईश सुंदर अशा शेतकरी गीतासाठी आलेली आहे. छान असं गीत पाठवणारे श्रोते आहेत. शेतामध्ये दोडक्याची तोडणी चालू आहे. सरांनी छान फोटो पाठवलेत आणि आज महिला कामासाठी आलेल्या आहेत. आता सुट्टी झाली आहे मॅडम. आमच्याकडे भरपूर प्रमाणात वारा सुटलेला आहे. आमच्याकडे काहीच पाऊस झाला नाही आहे मॅडम. तरी पाऊस पडावा ही ज्ञानेश्वर माऊलींना महाराजांना तुकाराम महाराज यांना यांच्या चरणी प्रार्थना आहे असं म्हणतायत. आणि आज आम्हाला शेतकरी दादा हे गीत ऐकायचं आहे. आमचे बंधू हरिभक्त पारायण वैभव शिंदे महाराज यांचा आज वाढदिवस देखील आहे. तर विश्व मेने मेने हॅपी रिटर्न्स ऑफ द डे करूयात सरांना. रेडिओ तेरणाकडून देखील सरांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आज सुदर्शन पाटील सरांना हे गीत ऐकायचं आहे. ऐकूया तर सुदर्शन पाटील शेड शिंगे तालुका माढा यांची व्हॉट्सअप फरमाईश.

चला छान अशा 90s मधल्या सुपरहिट गीतानंतर पुन्हा एकदा सुपरहिट ठरल्या चित्रपट, सुपरहिट ठरलेली गाणी हमराज चित्रपट. श्रोत्या आहेत आपल्या नियमित श्रोत्या कल्पना गळकेताई कवे येथून, आणि मॅडम माझा उद्या बर्थडे आहे असं त्यांनी सांगितलं आहे, तर कल्पनाताईंना त्यांच्या वाढदिवसानिमित्त खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात रेडिओ त्यांनाकडून. आणि आपला कार्यक्रम उद्या नसतो म्हणून आज मला गाणं ऐकायचं आहे. कल्पना घळके, सिद्धेश्वर घळके, स्वप्नाली घळके, सायली घोलप, रुद्र घोलप यांना आज गीत ऐकायचं आहे असं त्यांनी सांगितलं आहे. तर हमराज या चित्रपटातील त्यांना गीत ऐकायचं आहे. ऐकूयात कल्पनाताईंची व्हॉट्सअप फरमाईश.

3 वाजता यानंतरची फरमाईश. प्रगती मॅडम हो म्हणाल्यात असं ज्या म्हणतायत अशा आपल्या शुभांगीताईंनी आज फरमाईश पाठवली आहे. त्या म्हणतायत तब्येतीची काळजी घ्यावी. तर नक्कीच थँक्यू सो मच अशुभांगी नामदेव पवारताई. तर आज बऱ्याच दिवसानंतर त्यांची फरमाईश, त्यांची देखील फरमाईश शनिवार टू शनिवार असते. तर देवयानी, सिद्धी, शिवम, शिवरत्न, नामदेव पवार यांना आज हे गीत ऐकायचं आहे. तर ते गीत जे आहे ते देखील छान असं गीत आहे, आय हेट लव्ह स्टोरी या चित्रपटातील गीत आहे. सोनम कपूर आणि इम्रान पडद्यावरती दिसतात, श्रेया घोषाल यांचा आवाज आणि सोना यांचा देखील. तर ऐकूयात, आनंद घेऊयात या सुंदर अशा गीताचा. शुभांगीताई आणि सर्व फॅमिलीची व्हॉट्सअप फरमाईश.

आर जे प्रगतीसोबत तुम्ही आनंद घेत आहात व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमाचा. यानंतरचं जे गीत आहे आज एकादशी आहे, त्यानिमित्त बरेच श्रोते आहेत ते फरमाईश पाठवत आहेत. तर अशीच ही फरमाईश आहे पुढची. जिवेश्वर टेलर एसगाव तालुका मालेगाव जिल्हा नाशिक येथून आपले श्रोते आहेत जिवेश्वर टेलर, त्यांना आज एकादशीनिमित्त एक गीत ऐकायचं आहे. तसंच आपले आर बी एस के वैद्यकीय अधिकारी उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर डॉक्टर किरण वाहिल, डॉक्टर कुलदीप डोके, डॉक्टर संभाजी भोसले, डॉक्टर अबा गायकवाड यांना हे गीत ऐकायचं आहे. अभंग आहे खूप छान असा. तर हे गीत सरांनी मेसेज देखील पाठवलं आहे. नमस्कार मॅडम, नमस्कार सर. विठू माऊलीच्या ओढीनं आरोग्याच्या जोडीने रविवार 12 जुलै 2026 वारी भक्ताची सायकल आरोग्याची क्या बात है, वारी भक्तीची वाट पर्यावरणाची क्या बात है. यंदाची पंढरीची वारी फक्त भक्तीचीच नाही तर आरोग्य आणि पर्यावरण रक्षणाचीही वारी आहे. विठ्ठलाच्या चरणी जाताना आपण आपल्या आरोग्याचा आणि वसुंधरेचा विचार करण्याचा संकल्प केला आहे. भक्ती शक्ती आणि सायकल हाच आपला संकल्प. चला या हरित वारीमध्ये सामील होऊया आणि एक प्रदूषणमुक्त निरोगी समाज घडवूया. जय हरी विठ्ठल ज्ञानबा तुकाराम, असं त्यांनी पाठवलंय. तर उद्या म्हणजेच 12 जुलै 2026 रविवार रेल्वे ग्राउंड पंढरपूर येथे होणाऱ्या सायकलवारी सर्वांना उत्स्फूर्तपणे सहभागी होऊयात, असं त्यांनी पाठवलं. थँक्यू सो मच सर, खूप छान हा संकल्प आहे. हा देखील हरित क्रांती ही खरं तर आपण आणली पाहिजे आपल्या भारतात. जास्तीत जास्त आता झाडं लावली पाहिजेत आपण, आणि प्रत्येकाने ते मनात जर विचार केला तर नक्कीच आपण प्रदूषणमुक्त देखील आणि निरोगी समाज हा आपल्याला पाहायला भेटेल. तर थँक्यू सो मच सर. ऐकूयात वैद्यकीय अधिकारी सर आहेत उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर येथून, डॉक्टर किरण सर, डॉक्टर कुलदीप सर, डॉक्टर संभाजी सर आणि डॉक्टर अबा, आणि तसंच आपले नियमित श्रोते जे आहेत जिवेश्वर टेलर एसगाव तालुका मालेगाव जिल्हा नाशिक यांची ही सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाईश.

चला तर पुढची देखील फरमाईश अशाच अभंगासाठी भीमसेन जोशी यांच्या आवाजातील खरं तर हे गीत आहे आणि हेच गीत ऐकायचं आहे आपल्या बऱ्याच दिवसानंतर फरमाईश पाठवणारे श्रोते जे आहेत. सर ते गीत खरं तर सुधीर फडके यांचं गीत आहे ते आणि तुम्ही चुकून भीमसेन जोशी पाठवलं तर तेच मी कन्फ्यूज झाले म्हणून शांत बसलं ते. तर अमित चौधरी मंथन चौधरी तालुका अर्णी जिल्हा यवतमाळ येथून जे आपले नियमित श्रोते आहेत त्यांना आज हे गीत ऐकायचं आहे. ऐकूयात आणि आनंद घेऊयात या पुन्हा एकदा सुंदरशा गीताचा.

0: चला 2:57 होत आहेत यानंतरची फरमाईश. नमस्कार प्रगतीताई, बळीआबा बळीआबा आहेत दारफळवरून, उबाळे सरज आहेत ना सर, मला कोणून चुकून म्हटलं चुकीचं नाव जात आहे की काय. तर फरमाईश द्यावी, एकादशी निमित्त बऱ्याच दिवसानंतर आज फरमाईश पाठवली आहे. पाऊस पाणी नाही, शेती कशी करायची ही पंचायत पडली आहे आणि वारं सुटलेलं आहे. सकाळी संकट सगळं संकट जे आहे शेतकऱ्यावरती येत आहे आणि तुमच्या आवाजाने पाऊस सारखा ओलावा मिळतो. आणि आज फरमाईश पाठवली आहे अशोक शिंदे, पप्पू दाजी, अनंत कुलकर्णी, संतोष काळे, रफिक व रशीद इनामदार, अमोल कांबळे व तेरणाचे सर्व सदस्य. त्याचबरोबर आपले अनंत कुलकर्णी सर आणि हिरामन खिराडे सरांनी फीडबॅक दिलेला आहे, काय म्हणतात ऐकूया त्यांच्याच आवाजामध्ये.
1: शुभ दुपार आरजी प्रगतीताई, नमस्कार. रेडिओ तेरणा ऐकणाऱ्या सर्व मित्रांना नमस्कार आणि रामराम. तर आजचा कार्यक्रम खूप छान चाललेला आहे, गाणे खूप छान ऐकायला मिळत आहेत. आमचे परमप्रिय मित्र हिरामन खिराडे यांचंही गाणं झालंय, त्यानंतर बरेचशी मित्रांची गाणे झालेले आहेत. आणि आज सकाळी बिग स्टारमध्ये सुरेश वाडकर यांचे गाणे ऐकायला मिळाले आणि खूप छान वाटलं, खूप कार्यक्रम तो रंगतदार झालेला आहे. आणि आणखी एक गोष्ट, आमचे परमप्रिय मित्र संतोष कोळे यांचे चिरंजीव यांचा काल वाढदिवस होता, परंतु मला काल एक लग्नाचा कार्यक्रम असल्यामुळे शुभेच्छा देता आले नाही, तर त्यांच्या मुलाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. नमस्कार, मी अनंत कुलकर्णी दौंड या ठिकाणावरून.
2: नमस्कार आरजे प्रगतीताई, शुभ दुपार आणि रेडिओ तेरणा ऐकणाऱ्या सर्व रसिक मित्रांना हिरामन खिराडेचा सप्रेम नमस्कार. आजचा सकाळी प्रसारित करण्यात आलेला क्लासिक रेडिओ शो हा सुरेश वाडकर यांच्यावर झालेला हा आरजे प्रगतीताई तुम्ही एकदम छान तुमच्या निवेदन शैलीत प्रसारित करण्यात आला आणि त्यामधील मराठी गाणी आणि तसेच भक्तिगीतं ही सुद्धा खूप छान होती. आणि मी सुरुवातपासून कार्यक्रम ऐकत आहे आणि आता सुद्धा बरेच मित्रांनी

चला तर वाजत आहे 3:05, जाता जाता सुंदर असा पुन्हा एकदा माझ्या आवडीचा अभंग सर्व श्रोत्यांना ऐकवणार आहे. जसं की मी म्हटलंय, जोपर्यंत एकादशीची वारी होत नाही तोपर्यंत शेवटी आपण अभंग देणार आहोत विठ्ठलाचा एक छान असा. तर थँक्यू अनंत कुलकर्णी सर आणि हिरामण खिराडे सर की तुम्ही सांगितलं, आणि रंगनाथ क्षीरसागर सरांनी देखील सांगितलं, आणि अजून एका श्रोत्यांनी सांगितलं होतं की सकाळचा त्यांना क्लासिक रेडिओ शो खूप आवडला. तर थँक्यू सो मच, असंच प्रेम करत राहा आणि ऐकत राहा रेडिओ त्यांना 90.4 FM. तर जाता जाता माऊली या चित्रपटातील हे सुंदर असं गीत देते आणि ऐकत रहा, आनंदी रहा. ज्या श्रोत्यांच्या फरमाईश राहिल्या त्यांना सॉरी म्हणते, भेटूयात सोमवारी. ऐकत रहा, आनंदी रहा आणि काळजी देखील घेत रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

कौन है ये जिसने दोबारा मुड़ के मुझे नहीं देखा? Who is he?

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: नमस्कार मित्रांनो, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। मित्रांनो, तेरणेची प्रेरणा या कार्यक्रमांतर्गत आपण जाणून घेत असतो। तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज येथून आपले जे विद्यार्थी शिकून बाहेर गेलेले असतात आणि आयुष्यामध्ये यशाचा प्रवास पूर्ण करत असतात, अनेक कंपन्यांमध्ये जॉब करत आहेत आणि अशा पद्धतीनं त्यांचा यशाचा जो प्रवास आहे तो जाणून घेतो आणि त्या अनुषंगानं आपणही पुढे वाटचाल कशी करावी याची प्रेरणा घेत असतो। तेव्हा आज तेरणेची प्रेरणा या कार्यक्रमांतर्गत आपण जाणून घेणार आहोत संदीप गोपाळ जाधव याची यशोगाथा। तो राहणार मुक्काम पोस्ट तुगाव, तालुका उमरगा, जिल्हा उस्मानाबाद येथील आहे आणि 2018 साली तो मेकॅनिकल या ब्रँचमधून पासआउट झालेला आहे। सध्या पुणे येथे

0: शिकत आहे असं तसं. ज्यावेळेस मी 13 कॉलेजमध्ये येण्याच्या आधी माझं पॉलिटेक्निक म्हणजे डिप्लोमा मेकॅनिकल मध्ये मी कम्प्लीट केलेला आहे.
1: अच्छा, डिप्लोमा झालेला होता.
0: येस सर.
1: बरोबर, कुठे झाला होता डिप्लोमा?
0: डिप्लोमा माझा सोलापूरला झाला, एजी पाटील पॉलिटेक्निक.
1: पॉलिटेक्निक मध्ये?
0: येस येस.
1: बरं, आणि त्याच्या अगोदरचा?
0: त्याच्या आधीचा प्रवास 10वीपर्यंतचा पूर्णतः सोलापूरमध्ये शिक्षण झालेला आहे.
1: सोलापूरमध्ये कसं शिक्षण झालं, तो गावचा राहणार काय असं?
0: तिथं आम्ही खास शिक्षणासाठी सोलापूर.
1: अच्छा, सोलापूर हे शिक्षणासाठी निवडल्यानंतर सुद्धा 13 इंजिनिअरिंग कॉलेज बद्दल तिथेही ऐकून होता?
0: हो, कॉलेजमध्ये फायनल इयरला असताना डिप्लोमाच्या त्यावेळेस सिनियरने सांगितले होते, पास आउट झाल्यानंतर ते सांगून आम्ही तिकडे आहे, असं आहे, कॉलेज आहे चांगलं, आम्ही जात आहे तिकडे.
1: बरोबर, म्हणजे डायरेक्ट सेकंड इयरला इकडे ऍडमिशन झालं?
0: हा, मग ते डिप्लोमा 3 वर्षाचं झाल्यानंतर इकडे डायरेक्ट सेकंड इयरला
1: 2015 साली ऍडमिशन झालेलं असेल.
0: येस येस येस.
1: मग हे 3 वर्षाचा जो कालावधी होता इथला 13 इंजिनिअरिंग कॉलेज मधला, तर तो कसा झाला? त्यावेळेस जे अकॅडमिक होतं ते कसं होतं?
0: 3 वर्षाचं ऍक्च्युअल अकॅडमिक इयर होता तो, पण काही दुर्दैव सुदैव म्हणा काही काही गोष्टींमुळे 1 वर्ष गेला होता माझा वाया.
1: ठीक आहे ना, पण तरी
0: सुद्धा मी 4 लावलं होतं त्याला.
1: ओव्हरऑल मी विचारतोय की जसं आपण 3 वर्ष इथं कॉलेजमध्ये शिकत असताना इथलं शिक्षण कसं होतं, प्रॅक्टिकल्स कसे होते, तुम्हाला लेक्चर्स जे आहेत त्यांनी कशा पद्धतीने मदत?
0: शिक्षणाची अप्रतिम सुविधा आहे, चांगले स्टाफ आहेत, वेल एज्युकेटेड, त्यांना की प्रॅक्टिकली वेल नॉलेज आहे, थेरॉटिकली चांगले शिकवू शकतात त्यांनी आपल्याला.
1: बरं,
0: असे डॉक्टर प्राचार्य VV माने सर आहेत, त्यावेळेस त्यांनी आम्हाला IHP हा सब्जेक्ट शिकवत होते. आणि जाधव सर मॅनेजमेंट एकदम उत्तम, जबरदस्त.
1: अच्छा, आणि प्रॅक्टिकलचा वगैरे विषय कसा असायचा?
0: प्रॅक्टिकल असायचे, प्रॅक्टिकल लॅब असिस्टंट पण असायचे सर, प्लस सर पण जे असताना सब्जेक्ट असतो ते सर पण येऊन शिकवत देणार आम्हाला प्रॅक्टिकल वगैरे. चांगले सगळे इन्स्ट्रुमेंटची अवेलेबिलिटी होती. इंजिनिअरिंगमध्ये काय काय इन्स्ट्रुमेंट असतात ऍक्च्युअली ते प्रॅक्टिकलमध्ये कळालं.
1: अच्छा अच्छा.
0: इन्स्ट्रुमेंट म्हणजे आता व्हर्नियर काय ते सगळं माहिती झाली फक्त शिक्षण कॉलेजमध्ये, पण ऍक्च्युअली मग नंतर ज्यावेळेस जॉब करायला गेलं त्यावेळेस ते इन्स्ट्रुमेंट होते ते यूज कसे करायचे ते आम्ही इंडस्ट्रीमध्ये शिकलो.
1: पण कॉलेजमध्ये तुम्हाला त्याची ओव्हरऑल माहिती?
0: ओव्हरऑल माहिती झाली, किंवा या वस्तूला हा म्हणायचं, या वस्तूला अमुक अमुक नाव आहे, हे माहिती होतं सर सर्व काही.
1: बर बर. आणि एक्स्ट्रा करिक्युलम ऍक्टिव्हिटीज असे असतात की एखाद्या आपल्याला आता समजा कंपनीमध्ये जॉब करायचा असेल किंवा काही करायचं असेल, त्या पद्धतीने आपली एक मेंटॅलिटी तयार करणं, आपली एक प्रेझेंटेशन तयार करणं, याच्यासाठी कॉलेजमधून कशी कशी मदत व्हायची?
0: कॉलेजमध्ये कॅम्पस वगैरे ठेवायचे.
1: ज्या पद्धतीनं हे कॉलेजचं डिप्लोमा नंतरचं कॉलेजमधलं एज्युकेशन होतं ते कसं झालं?
0: डिप्लोमा नंतरचं एज्युकेशन म्हणजे सर फार महत्वाचं एज्युकेशन होतं, कारण की ग्रॅज्युएशन होतं, पुढं BE ऍडमिशन घ्यायचं होतं. वळण देणारं, जीवनाला वळण देणारं एक प्रकारचं एज्युकेशन होतं.
1: या 13 इंजिनिअरिंग कॉलेजमधले 3 वर्ष कसे झाले? म्हणजे
0: 13 इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये 3 वर्ष चांगल्या प्रकारे गेले, म्हणजे सर्व ऍक्टिव्हिटी 13 कॉलेजमध्ये घेतले जाणार.
1: अच्छा, मग ते कशा
0: इयर बाई?
1: म्हणजे तेच ना, ऍक्टिव्हिटी होत्या नेमक्या?
0: ऍक्टिव्हिटीमध्ये म्हणजे बघा, स्पोर्ट्स इंटरेस्ट मुलांना देण्यासाठी स्पोर्ट्स, त्याच्यानंतर डान्स कॉम्पिटिशन असणार, स्पोर्ट्स इव्हेंट वेगवेगळे असणार, त्याच्यानंतर जिल्हास्तरीय स्पर्धा भरल्या जाणार, त्यामध्ये 13ची टीम रिप्रेझेंट करणार 13 कॉलेजकडून. परत राज्यस्तरीयला काही मुलांचे सिलेक्शन झाले होते, आम्ही ज्यावेळेस कॉलेजला शिकायला होतो त्यावेळेस मुलं होते, विकास आचार्य असे 2-3 मुलं होते.
1: आणि ह्याचं इंडस्ट्रियल व्हिजिटच्या वगैरे?
0: इंडस्ट्रियल व्हिजिट म्हणजे होत होते आपले प्रोजेक्टच्या रिलेटेड, औरंगाबाद MIDC, वाळूज, परत तसेच पुण्यामध्ये भोसरी, या ठिकाणी 2-3 ठिकाणी आम्ही 3 वर्षामध्ये व्हिजिट दिलेले आहेत. परत बाहेर तसेच व्हिजिट करत करत बाहेर 1-2 ठिकाणी
1: कॉलेजमधून असा सपोर्ट,
0: कॉलेजमधून सपोर्ट चांगला.
1: कॅम्पससाठी मग TCS?
0: कॅम्पससाठी TCS येत होते, जॉन डिअर येत होते.
1: बरोबर.
0: येस येस. आणि बेंगलोरचे 2-3 कंपन्या होते.
1: आणि TPU काय वापर व्हायचा तुम्हाला? 13 प्लेसमेंट युनिटचा तुम्हाला काही फायदा वगैरे झाला?
0: 13 प्लेसमेंट युनिटमुळे फार फायदा झालेला आहे. काही मुलांनी, माझ्या मित्रांना चांगल्या प्रकारे सिक्युअर चांगला जॉब चांगल्या कंपनीमध्ये भेटला आहे, चांगल्या पॅकेजचा भेटला आहे.
1: अच्छा, मग आता परत एवढं सगळं झाल्यानंतर 13 इंजिनिअरिंग कॉलेजच्या कॅम्पसला आज भेट देऊन कसं वाटतं? म्हणजे
0: 13 इंजिनिअरिंग कॉलेजच्या स्टाफला भेटून सर्वप्रथम फार गर्व फील झाला.
1: अच्छा बरं. आता भविष्यामध्ये सध्या जे पुण्याच्या भोसरीमध्ये जॉब चालू आहे एका कंपनीमध्ये,
0: कंपनीमध्ये सध्या मी करत आहे, तसेच गव्हर्नमेंट प्रिपरेशन सुद्धा चालू आहे.

0: गव्हर्नमेंटचे एक्झाम वगैरे आले तर त्याची तयारी चालू आहे त्याची.
1: आता सध्या सोबत चालू आहे. अच्छा, पुढच्या 2-4 वर्षामध्ये, 5 वर्षामध्ये, पुन्हा अजून पुढे भविष्यामध्ये काय करण्याचं विजन?
0: च्या भविष्यामध्ये एखादं चांगलं जवळपास 2-3 वर्षाचं इंडस्ट्रीयल अनुभव तर आलेलाच आहे. त्याबरोबर गव्हर्नमेंट एक्झाम क्रॅक करून एखाद्या चांगल्या पोस्टवरती जाण्याची इच्छा आहे.
1: अच्छा, गव्हर्नमेंटकडे जास्त लक्ष देणार.
0: जास्त हो, यस.
1: बरं, फॅमिली बॅकग्राऊंड कसा आहे?
0: फॅमिली बॅकग्राऊंड बघितलं गेलं तर ठीक आहे, तेवढं काय.
1: म्हणजे काय करतात आई वडील?
0: आई वडील शेती आहे, 5-6 एकर शेती आहे. भाऊ आहे, भावाचं मेडिकल आहे सोलापूरला.
1: बरं.
0: अच्छा, आणि परत मी सगळे मॅरिड आहेत. मी पण मॅरिड आहे.
1: अच्छा, म्हणजे आता लग्न झालेलं आहे.
0: हा, येस, 2-3 वर्ष झाले लग्न आहे माझं पण.
1: बरोबर. मग आता ह्या सगळ्या गोष्टीला बॅकग्राऊंडला असताना, आता ज्यावेळेस तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजचा एक सपोर्ट, हे ह्या ठिकाणी जे काही विद्यार्थी शिकायला येणार आहेत, जसं की शेतकऱ्यांचे पण बरेचसे मुलं असणार आहेत, स्ट्रगल करून येणार आहेत, त्यांना काय संदेश देऊ इच्छितो?
0: त्यांना एकच संदेश देऊ इच्छितो की मी त्यांनी सर्वप्रथम तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजला ॲडमिशन घ्यावे. आणि फायनल इयरमधून ज्यावेळेस कॅम्पस होता त्यावेळेस सर्वप्रथम कंपनी कॅम्पस ड्राईव्हद्वारे सिलेक्ट व्हावे मुलांनी. कारण की कंपनी कॅम्पस थ्रो आल्यानंतर त्यांना चांगला पॅकेज भेटू शकतो. अनुभव घ्यावे मुलांनी, वेळ वाया घालू नये.
1: अच्छा,
0: आणि ही संधी तेरणाद्वारे भेटते. ही संधी कोणीही मिस करू नये.
1: बरोबर आहे. आता खास करून आपण पाहतो की ग्रामीण भागातले मुलं खूप येतात, न्यूनगंड असतो मनामध्ये, शहरामध्ये कसं जायचं, या वातावरणाशी कसं. आजकाल तर काय मोबाईल खूप जास्त झाले म्हणून मुलं ॲडव्हान्स झालेले आहेत, तरी पण तुला काय वाटतं की तू म्हणजे?
0: नाही, बरोबर आहे. ग्रामीण भागाचा विचार केला गेला तर सर्व मुलांना शहरी जायचं फार आवड असते. मग शहरी जायचं म्हणलं तर शिक्षण पाहिजे, नोकरी पाहिजे. मग नोकरी पाहिजे तर चांगली एज्युकेशन असेल तरच नोकरी भेटणार.
1: अच्छा, म्हणजे आपल्याला जर आपल्याकडे नॉलेज भरपूर असेल तर तुम्हाला लवकर नोकरी भेटू शकते,
0: काही पण होऊ शकते.
1: अच्छा,
0: चांगल्या पगाराची, चांगल्या पॅकेजची नोकरी, चांगल्या कंपनीत, नामवंत कंपनीमध्ये.
1: अच्छा, हा तर अनुभव तुझ्याकडे आता पाठीशी जमा आहे. अच्छा, तेव्हा संदीप गोपाळ जाधव, खरं तर तोगावसारख्या ठिकाणाहून येऊन तू सोलापूरला तुझं शिक्षण पूर्ण केलं, डिप्लोमा केला, त्यानंतर तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये येऊन सुद्धा तू तुझ्या शिक्षणाची पूर्ण धुरा पूर्ण केली, आणि आज तू सक्सेसफुली पुण्याच्या कंपनीमध्ये जॉब करत आहेस आणि चांगल्या पद्धतीने तुझं जीवन कंठत आहे. त्याबद्दल मी परत एकदा तुला शुभेच्छा देतो, तुझे सगळे स्वप्न पूर्ण व्हावे.
0: धन्यवाद. थँक्यू.
1: आणि आपण ऐकत राहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

0: आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, आणि मी तुमचा आपला आवाज आर जे प्रसाद। मित्रांनो, या स्पर्धेच्या युगात अनेक युवक जे आहेत ते आपल्या करिअरच्या शोधामध्ये आहेत। त्यांनी नक्की आपलं करिअर कसं निवडावं, करिअरकडे कसं पाहता येईल, या सगळ्या प्रश्नांना उत्तर देणारा आमचा कार्यक्रम म्हणजे तेरणेची प्रेरणा। आणि याच कार्यक्रमानिमित्त आज आपल्याला भेटायला आला आहे तो गौरव रवींद्र इरगट, तुझं खूप खूप स्वागत आहे। गौरव 2019 तेरणा कॉलेजमधूनच पासआउट झालेला आहे, मेकॅनिकलमधून त्याची BE कम्प्लीट झाली, BTEC कम्प्लीट केलेलं आहे त्यानं। तो सध्या TCS कंपनीमध्ये प्लेस झाला आहे असिस्टंट सिस्टीम इंजिनियर या डेझिग्नेशनवरती, आणि विशेषतः म्हणजे मेकॅनिकल ब्रँच असून तो IT क्षेत्रामध्ये गेलेला आहे। सुरुवातीला सगळ्यात पहिल्यांदा मला तुला असा प्रश्न विचार गौरव, तो म्हणजे असा की तू तुझी कॉलेजमधून प्लेसमेंट झाली BIC कंपनीमध्ये, तर मग तू मेकॅनिकल डिपार्टमेंट सोडून IT जाण्याचा निर्णय का घेतलास, काय सांगशील?
1: ॲक्च्युली सध्याच्या काळामध्ये टेक्निकल जे म्हणजे फिजिकल जे जॉब वगैरे आहेत त्यांचं जरा कोरोनामुळे वगैरे सगळं डाऊन झाले, म्हणजे
0: मार्केट
1: डाऊन झाले, त्यामुळं प्लेसमेंट कमी येतं आणि अपॉर्च्युनिटी कमी येत, कारण की संख्या जास्त आहे विद्यार्थ्यांची आणि जॉब रिक्वायरमेंट कमी आहे, आणि त्यामुळे काय झाले आपले फायनान्शियल कंडिशन सगळ्यांच्या उतरले, त्यामुळं स्कोप राहिला नाही आहे मेकॅनिकलमध्ये, म्हणजे टेक्निकल फील्डमध्ये अगर मोटर वगैरे असं, आणि जे काही चालू आहे आता ते सगळं सॉफ्टवेअर चालू आहे, म्हणजे सध्याची लार्जेस्ट म्हणजे लार्जेस्ट नंबरवर प्लेसमेंट करायला, म्हणजे इंजिनियरसाठी नोकरी जी देत आहेत तर ते IT सेक्टर आहे, आणि IT सेक्टर म्हणजे कसं आपल्याला तिथं स्किल डेव्हलप करता येते, आणि असं नाही की तुम्ही मेकॅनिकलचे आहेत आणि IT करता येत नाही। माझे जे खूप सारे सिनियर्स आहेत त्यांनी सुद्धा त्यांचे स्किल डेव्हलपमेंट केले, त्यांचे पोटेन्शियल दाखवले त्या जॉबमध्ये, आणि आता चांगले पोस्टवर आहेत आणि सक्सेस झालेत। तर मला वाटतं की समजा आपल्याला जर नाही आहे तिथे, म्हणजे आपल्याला तिथं जॉब वगैरे मिळत नाही आहे असं वाटतंय, तर आपण हारलं नाही पाहिजे। सेक्टर कोणताही असला, तुम्ही काय पण घेतलं, कुठलाही शिकले तर त्याचा उपयोग कुठे ना कुठे होतो, आणि सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग जरी असली, म्हणजे सॉफ्टवेअरचं म्हणजे IT सेक्टर जरी असला, तर ते सॉफ्टवेअर डेव्हलप करतात ते कोणत्या बेसिसवर, की ह्याच कंपन्या लागणार जे मेकॅनिकलचे आहेत वगैरे हे ते, मग आपले स्वतःचे आयडियाज वगैरे इनोव्हेशन करू, आपण सॉफ्टवेअर डेव्हलप करू शकतो, आपण आपले स्वतःचे आयडिया देऊ शकतो, त्यांना आपला स्कोप वाढतो।
0: नक्कीच नक्कीच।
1: तर त्यामुळे मी IT सेक्टर केला चूज, कारण की वाटलं मला की आता ह्याच्यात करिअर करता येईल आपल्याला।
0: नक्कीच खूप महत्त्वाचं तू सांगितलंस की कुठं स्कोप आहे किंवा वाऱ्याची दिशा कुठल्या बाजूला हे बघणं खूप गरजेचं असतं, आणि त्यानुसार चालणं किंवा त्यानुसार पुढे जात राहणं हे महत्त्वाचं असतं। तो आता पुढचा प्रश्न असा असेल माझा तुझ्यासाठी की तू IT क्षेत्रामध्ये गेलास, म्हणजे तुझी मेकॅनिकल ब्रँच असून सुद्धा, मग तुला काय प्रॉब्लेम आले, काय स्पेशल प्रिपरेशन केलंस का जेव्हा इंटरव्ह्यू तू फेस करत होतास, तेव्हा साधारणतः काय तुला अडचणी आल्या, त्याच्यावर कशी मात केलीस?
1: ॲक्च्युली IT सेक्टरमध्ये काय असतं ते मला माहीतच नव्हतं काही, म्हणून मी काय केलं अगोदर जे मेकॅनिकल फील्डवाले जे IT गेलेले आहेत तर त्यांच्याशी मी कॉन्टॅक्ट केला की कसं कसं असतं, प्रिपरेशन कसं करायचं असतं, थोडं गायडन्स घेतलं त्यांचं, आणि थोडं यूट्यूब वगैरे टेक्निकल यूज करून प्रिपरेशन केलं मी CS, म्हणजे त्या रिलेटेड कोणते कोणते, जास्त करून सॉफ्टवेअर म्हणलं की लँग्वेजेस लागतात, त्या लँग्वेजेसच्या संदर्भात सगळे क्वेश्चन्स वगैरे केले, सगळं नॉलेज वगैरे घेतलं। पर नवलाची गोष्ट अशी झाली की माझे जे 2 इंटरव्ह्यू झाले त्याच्यामध्ये मला टेक्निकल विचारलंच गेलं नाही, तर मेकॅनिकलच्या असल्यामुळे मला मेकॅनिकलचा प्रोजेक्ट काय होता, तो चूज कशामुळे केला, मेकॅनिकलमधून IT काय येत आहेत, तुम्हाला आम्ही का घ्यावं, असं तसे क्वेश्चन विचारले, असा TR राऊंड झाला। त्यानंतर याच्या राऊंडमध्ये फक्त डॉक्युमेंटेशन झालं, आणि शेवटला एक त्यांचा कॉमन क्वेश्चन असतो की आमच्याकडून तुम्हाला काय क्वेश्चन आहे का, तर थोडं इम्प्रेशन पाडण्यासाठी मीच एक असा क्वेश्चन केला, म्हणजे त्यांच्या संदर्भात IT की मला असं असं एक सॉफ्टवेअर असं माझ्या डोक्यात आहे की त्याची अशी सिच्युएशन आहे, म्हणजे कंडिशन त्या सॉफ्टवेअरची अशी आहे, मग त्यानुसार आपण इनपुट करून त्याचा आउटपुट असा मिळेल का, तर त्यांना ती आयडिया आवडली आणि तिथं इम्प्रेशन पडलं, आणि वाटलं आता पाहू आता काय होतंय, काय नाही, कारण टेक्निकल राऊंड झाला नाही, आणि माझ्यानंतरचे ज्यांचे प्लेसमेंट झाले म्हणजे इंटरव्ह्यू वगैरे माझ्यानंतर झाले त्यांचे लवकर ऑफर लेटर आले आणि माझे आले नाही, कारण की कसं TCS ला जवळपास 15-16 पॅनल आहेत म्हणजे HR चे, तर मला दिल्लीचा पॅनल आला होता. मग महाराष्ट्रातले जे पॅनल आहेत ते जरा लवकर हायर करता ऑफर लेटर वगैरे सेंड, आणि दिल्लीवाले ते जरा स्लो करता. मग थोडं मन घाबरतच होतं 3-4 दिवस की मित्रांना आलं मला आलं नाही आता काय होईल काही नाही. मग येऊन गेलं शेवटी.
0: नक्कीच ना, म्हणजे कसं असतं की कुठल्याही कंपनीमध्ये कुठल्याही ऑर्गनायझेशनमध्ये क्वालिटीला महत्त्व दिलं जातं,
1: क्वालिटी दिलं जातं.
0: आणि त्यातल्या
1: मेन म्हणजे हे जे इंटरव्ह्यू वगैरे जे आहेत त्याच्यामध्ये म्हणजे TCS वगैरे झाले हे प्रोफेशनल आहेत आणि इंटरनॅशनल कंपनी आहेत.
0: नक्कीच.
1: तर आपली इंग्लिश कम्युनिकेशन स्किल्स महत्त्वाचे, त्याच्यावर डिपेंड
0: करते
1: स्वतःला कसं समोरच्या प्रेझेंट करतो त्यावर डिपेंड आहे. आपली जसं आपल्या इथं तेरणा कॉलेजमधून मला काय भेटलं म्हणता येईल, जसं की CS
0: तू खरंच खूप छान पद्धतीने सांगितलंस. आता याच्या पुढचा प्रश्न मला तुला असा असेल की हा जे काय तुझा व्यक्तिमत्व विकास झाला, तू आता करिअरमध्ये पहिल्यांदा सुरुवात करून दिली तेरणालाच, म्हणजे जे काय BIC कंपनीमध्ये तुला लावून दिलं आणि प्लेसमेंट झाली तुझी, त्यानंतर तू आता IT मध्ये स्वतःहून गेलेला आहेस.
1: हो,
0: साधारणतः तुझ्या व्यक्तिमत्व विकासामध्ये तुझ्या करिअर ग्रोथमध्ये तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजचा काय हात आहे?
1: पहिली गोष्ट, इथे डिसिप्लिन शिकवलं जातं चांगलं. म्हणजे इथे असं नाही की तुम्ही असं स्ट्रेट फॉरवर्डच चला, म्हणजे वागणुकीमध्ये चेंज करत नाहीत ते, पण आपली स्वतःची जी स्किल्स आहेत स्वतःला प्रेझेंट करण्याची,
0: ओके,
1: सर्वांना चान्स दिला जातो की समोर येऊन तुम्ही बोला. कारण की जोपर्यंत आपण हिंमत करीत नाही तोपर्यंत आपल्याला आपल्यातला माणूस समजत नाही की बाबा तुला येतंय, तू करू शकतोस, तू बोलू शकतोस. जेव्हा सुरुवातीला मला सेमिनारसाठी समोर बोलवलं गेलं तेव्हा मी जेव्हा समोर व्हायचो तेव्हा माझे पाय खाली हलायचे असेल, लटलट कापायचे, आणि जेव्हा पायाकडे व्हायचो तेव्हा माझे तोंड बसायचं, अशी माझी सुरुवात होती. पण हळूहळू हळूहळू हिंमत वाढली आणि सगळ्या सरांनी वगैरे तशी हिंमत दिली, तू बोलू शकतोस, फक्त मन घाबर करायचं नाही असं तसं. मग जेव्हा समोरची व्यक्ती फ्रँकली होती तेव्हा आपण पण आपलं मन व्यक्त करायला असे मोकळे बोलू शकतो. मग आपले तेरणा कॉलेजचे जे स्टाफ आहे तो एकदम मन मोकळा आहे, फ्रँकली आहेत, ज्याला सांगायचे त्याला समजून सांगता, जिथे कोणाचं चुकत असेल त्याला चांगल्या मार्गावर घेता, आणि आपले जर काही डाऊट्स वगैरे असेल तर ते सपोर्ट करता, समजून घेता सगळं.
0: ओके ओके ओके. नाही खरंच आपल्या व्यक्तिमत्व विकासामध्ये कॉलेजचा खूप मोठा हात असतो. हे थोडक्यात तू सांगितलंस, तू इथे आलास, तुझा वेळ दिलास, तुझा इंटरव्ह्यू ऐकून अनेक युवक सुद्धा इन्स्पायर होतील, ज्यांना आपली ब्रँच स्विच करून IT मध्ये जायचं त्यांना नक्कीच मानसिक ताकद मिळेल अशा अपेक्षा.
1: कारण की जसं माझी प्लेसमेंट झाली 2019 मध्ये आणि त्यानंतर कोरोना आला, मग 2 वर्ष आम्ही घरीच, कारण की ऑपॉर्च्युनिटी कमी होत्या आणि आहे तेच काढले होते जॉबवरून, त्यामुळे खूप डिप्रेशनमध्ये गेलो होतो सगळे, म्हणजे मॅक्झिमम डिप्रेशनमध्येच गेले होते. तर अनुभवातून असं शिकलं गेलं माझ्याकडून की हार न मानली, तर आपण कुठेही जर मन लावून केलं कुठल्याही क्षेत्रात तर ऑब्व्हियसली आपल्याला सक्सेस मिळू शकतं.
0: ओके ओके. नक्कीच खूप खूप धन्यवाद तू इथं आलास, तुझा वेळ दिलास, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद गौरव. आणि आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज।
1: श्रोते हो, हिंदी चित्रपटातील गाणी म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनातील ऐकण्याचा अविभाज्य भाग। रेडिओ तेरणा 90.4 FM आपल्या श्रुतींना अधिक आनंद देण्यास आहे आता सज्ज। ऐकूयात हिंदी चित्रपटातील सदाबहार गीत।

0: आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
1: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

श्रोतेहो, हिंदी चित्रपटातील गाणी म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनातील ऐकण्याचा अविभाज्य भाग. रेडिओ उत्तेजना 90.4 FM आपल्या श्रुतींना अधिक आनंद देण्यास आहे आता सज्ज. ऐकूयात हिंदी चित्रपटातील सदाबहार गीतं.

श्रोते हो, हिंदी चित्रपटातील गाणी म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनातील ऐकण्याचा अविभाज्य भाग. रेडिओ उतेना 90.4 FM आपल्या श्रुतींना अधिक आनंद देण्यास आहे आता सज्ज. ऐकूयात हिंदी चित्रपटातील सदाबहार गीत.

0: MSTCET उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण सूचना. इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रियेअंतर्गत MSTCET उत्तीर्ण विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनची अंतिम दिनांक 16 जुलै पर्यंत वाढवण्यात आली असून सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या संपूर्ण कागदपत्रासह अवश्य संपर्क करावा असं आवाहन तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर VV माने सर यांनी केलं आहे. महाराष्ट्र शासनाच्या CET एक्सटेन्शन सेंटरसह रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशनसाठी अधिकृत सर्व सोयी सुविधांनी युक्त सेंटर. संपर्क प्राचार्य तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय सोलापूर रोड धाराशिव. मोबाईल 94219 78078. प्राध्यापक निंबाळकर सर. मोबाईल 90 96 52 88 83. प्राध्यापक जाधव सर. मोबाईल 86 98 65 20 65.
1: व्यावसायिक शिक्षण स्वकमाईचं साधन.
0: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपा, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू.
1: आता यश तुमचं. संपर्क प्राचार्य तेरणा ITI MIDC परिसर धाराशिव. मोबाईल 82 75 92 59 00.
0: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती, युवक, महिला आणि मनोरंजन खास आप

0: आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा. श्रोते हो, आपला अन्नदाता आपला बळीराजा. बळीराजाच्या हाताला आता रेडिओ तेरणाची साथ. शेती पद्धती, आधुनिक शेती आणि नवीन तंत्रज्ञान याविषयी परिपूर्ण माहिती ऐकूयात आमच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM.
1: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. आणि श्रोते हो, आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी आपल्या सर्व शेतकरी बांधवांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. अतिशय महत्त्वाचा विषय आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. हा विषय आपल्या सर्वांसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे, कारण ज्या उपाययोजना आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत त्या उपाययोजनांचा जर खरीप हंगामामध्ये आपण सर्व शेतकरी बांधवांनी जर योग्य उपयोग केला तर अतिशय उत्तम प्रकारचं पीक आपल्या शेती व्यवस्थापनामध्ये येऊ शकतं आणि त्याचा लाभ आपल्या शेतकरी बांधवांनासुद्धा होऊ शकतो. तर शेतकरी बंधूंनो, खास आपल्यासाठी दरवर्षी येणारा जून महिना असतो, हा जो जून महिना आहे तो इतका महत्त्वाचा असतो कारण इथे सर्वांसाठी एक महत्त्वाचं जे असतं ते म्हणजे आपल्या वर्षभराच्या अन्नधान्याची आणि आर्थिक नियोजनाची जी गती असते, किंवा आपण दरवर्षी आपण काळ्या आईची पोटी भरतोच तीही आपल्याला भरभरून देत असते, परंतु हे करत असताना पाऊस पडला की जाऊन पेरायचं एवढंच न करता काही साध्या पण 100% यश देणाऱ्या उपाययोजना आपण केल्या तर उत्पादनामध्ये 40-50% इतका मोठा फरक पडू शकतो. अगदी सोप्या उपाययोजना वापरून ज्या आपण कधी वापरण्याचा प्रयत्न करत नाहीत, ह्या उपाययोजना जर आपण वापरल्या तर आपल्या शेती व्यवस्थापनामध्ये आपल्या शेतकरी बांधवांना निश्चितपणे स्थैर्य प्राप्त करता येऊ शकतं. तर उपाययोजना बघणार आहोत मंडळी, जरा थोडंसं आपण जे म्हणतो की तुझं आहे तुझं पाशी परंतु जागा चुकलाशी असं जे म्हणतो आपण, तशाच अशा ह्या उपाययोजना आहेत. तर बघूयात, एकदा उजळणी याची देखील करून पाहूयात. तर पहिली उपाययोजना बघणार आहोत, यामध्ये योग्य वाणांची आणि बियाण्यांची निवड, पेरणी करतेवेळी आपल्या भागासाठी कोणते वाण चांगले आहेत हे आपण बघणं अतिशय महत्त्वाचं आहे, कारण आपल्या जमिनीचा पोत आणि उपलब्ध पाणी तसेच उपाययोजना करत असताना अधिक उत्पादन देणारे वाण शेतकरी बांधवांनी शोधणं खूप गरजेचं आहे. यासाठी कृषी विभाग असेल, आपल्या भागातील तज्ज्ञ शेतकरी असतील, त्याचबरोबर कृषी विद्यापीठ असतील, त्यांनी देखील जे वाण प्रसारित केलेले आहेत त्या वाणांचा आपण याच्यामध्ये चांगल्या पद्धतीनं उपयोग करून घेऊ शकतो. मंडळी, यानंतर आपण बघणार आहोत बीज प्रक्रियेच्या संदर्भामध्ये. आपल्याकडे पेरणी करत असताना जसं बाळाला लसीकरण करतात तसं बियाणं देखील बीज प्रक्रिया करून घेणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. मग ही बीज प्रक्रिया दोन प्रकारची असते, एक पेरणी करतेवेळेस असते त्याच्यामध्ये जैविक आणि रासायनिक पद्धतीच्या बीज प्रक्रिया केल्या जातात, यामुळे बियाण्यांमध्ये कीड आणि रोगांपासून त्यांचं संरक्षण आपल्याला करता येऊ शकतं, उगवण क्षमता चांगली होते, बुरशीजन्य आजारापासून संरक्षण मिळते, बियाणे जोमदार वाढतात. विशेष म्हणजे आपल्याकडे सोयाबीन जास्त प्रमाणात आपण घेत असतो शेतकरी बांधव, त्यामुळे रायझोबियम आणि PSB जीवाणू खतांची प्रक्रिया करून घेणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. खरं तर कृषी सेवा केंद्रामध्ये गेल्यानंतर अचूक आणि परिणामकारक बुरशीनाशकाची माहिती आपण करून घेणं गरजेचं आहे आणि ते जे अनुभवी असतात त्यांच्याकडून अधिकची माहिती करून ती बीज प्रक्रिया केल्याने आपल्याला अधिकचा फायदा होऊ शकतो. यानंतर बघणार आहोत मंडळी, अतिशय महत्त्वाचा जो उपाय आहे तो देखील आता आपण बघणार आहोत. यामध्ये आहे उगवण क्षमता तपासणी. खरं तर उगवण क्षमता तपासणी हा अतिशय महत्त्वाचा असा उपाय आहे आणि खरं तर या उपायाच्या माध्यमातून आपल्या उत्पादनामध्ये आपण बरीचशी वाढ करू शकतो. परंतु आपल्या भागामध्ये जे शेतकरी बांधव आहेत सहसा या उपाययोजना करताना आपण पाहत नाहीत. तर अतिशय महत्त्वाचा असा जो हा मुद्दा आहे त्याच्यामध्ये बीज उगवण क्षमता ही अतिशय महत्त्वाची आहे. दरवर्षी आपण बघतो की अनेक कंपन्या त्यांचे बियाणे जे आहेत ते उगवत नाहीत आणि त्यांच्या भूलथापांना बळी पडून आपण नको ते बियाणं पेरतो आणि सर्व आपला खर्च जो आहे तो वाया जातो. तसेच दुबार पेरणीचं संकट आप

0: समोर उभा राहतं, यासाठी उगवण क्षमता तपासणी करून घेणं हे अतिशय महत्त्वाचं असं काम या खरीप हंगामामध्ये आहे. यासाठी अनेक उपाययोजना आहेत. यामध्ये प्रत्येकी बियाण्याची जी बॅग आहे त्यामधून 100 बियाणे वेगवेगळ्या भागातून निवडून त्या बियाण्याला आपण बीज प्रक्रिया असेल त्याचसोबत उगवण क्षमतेच्या माध्यमातून देखील तपासू शकतो. तर हे सगळे बियाणे आपण काचेच्या ग्लासामध्ये टाकू शकतो किंवा ओला कपडा असेल किंवा गोणपाट जो आपल्याकडे अवेलेबल असेल त्या गोणपाटामध्ये आपण हे 100 बी असतील ते टाकू शकतो. आणि त्या 100 बियाण्यांपैकी समजा आपल्याकडं जर 70-80% बियाण्यांना जर अंकुर फुटले असतील तर हे जे बियाणं आहे ते पेरणीयोग्य आहे असं आपण समजू शकतो. किंवा आपण जर हे 100 बियाणं घेऊन ग्लासमध्ये टाकलं तर त्याच्यावरचा जो भाग आहे बियाण्यांचा तो जर सुकला तर ते बियाणे हे पेरणीयोग्य आहे असं आपण समजू शकतो. तर जर पेरणीसाठी जे बियाणं आपण वापरत आहात ते बियाणं जर त्याच्यापैकी केवळ 50-60% जर बियाणं अंकुरक्षम झाला असेल किंवा अंकुर फुटले असेल तर ते बियाणं पेरणी योग्य नाही असं आपण समजून घेणं गरजेचं आहे. त्यासाठी सर्व शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा विनंती आहे, ती म्हणजे आपण बियाण्याची उगवण क्षमता तपासून घेणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. यासाठी खूप सारा वेळ लागत नाही किंवा याच्यामध्ये खर्चसुद्धा जास्त नाही. केवळ आपल्याकडे जे बियाणं अवेलेबल आहे त्या बियाण्याच्या माध्यमातून 100 बियाण्यांची वेगळ्या भागातून निवड करून आपल्याला त्याची अंकुरण क्षमता ही तपासता येऊ शकते. मंडळी, यानंतर जी उपाययोजना आपण बघणार आहोत यामध्ये पेरणीची योग्य वेळ. मंडळी, खरीप पिकांची पेरणी मान्सूनचा पुरेसा पाऊस झाल्यानंतरच करणं अतिशय महत्त्वाचं आहे. साधारणपणे जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून जुलैच्या 15 वाड्यापर्यंत, परंतु आपण जे बघतो की काही वेळेस अतिवृष्टी होते किंवा काही वेळेस खूप कमी पाऊस पडतो. अशा वेळेस आपण सहसा आपलं जे पेरणीचं वेळापत्रक जे आहे ते थोडंसं बदलणं गरजेचं आहे, कारण अशा वेळेस पेरणी करणं हे धोक्याचं ठरू शकतं. जर आपण अतिवृष्टीमध्ये जर पेरणी करत असाल तर बियाणे वाहून जाण्याचा धोका असतो किंवा बियाणे अतिशय खोलवर जाण्याचा देखील त्याच्यामध्ये धोका असू शकतो. त्याच्यामुळे जास्त पाऊस असेल आणि कमी पाऊस असेल त्यावेळेससुद्धा आपण पेरणी करणं सहसा टाळणं गरजेचं आहे. आपल्या भागामध्ये आपले तज्ज्ञ शेतकरी बांधव आहेत आणि त्यांना हे योग्य वेळ माहीत असते. योग्य वेळ पण काही वेळेस आपण गडबड करतो की आता पाऊस पडलेलाच आहे आणि आपण त्याच्यामध्ये पेरणी करणं गरजेचं आहे, अशासुद्धा बाबी होत असतात. त्याच्यामुळं शेतकरी बांधवांनी योग्य ओलावा असेल तरच पेरणी करणं महत्त्वाचं ठरतं. आता हे उपाययोजना आपण तर पाहिलेल्याच आहेत, इतर उपाययोजनासुद्धा आपण बघणार आहोत. यामध्ये जी नवीन यांत्रिकीकरणामध्ये साधनं उपलब्ध झालेली आहेत तर त्या साधनाच्या माध्यमातून देखील आपण पेरणी करू शकतो. यामध्ये BBF यंत्राद्वारे पेरणी आपण करू शकतो, तसेच गादी वाफ्याचा देखील वापर आपण करू शकतो. त्याचसोबत टोकण पद्धतीने लागवड हे देखील उपाय अतिशय महत्त्वाचे आहेत. म्हणजे दरवर्षी पीक पेरल्यानंतर पावसाचा मोठा खंड आपल्या भागामध्ये आपण पडताना पाहिलेला आहे. हा खंड पडल्यानंतर जी पिकाची उगवण क्षमता आहे ती कमी होते किंवा त्याची जी वाढीची अवस्था आहे त्याच्यामध्ये सुद्धा मोठा एक परिणाम आपल्याला दिसून येतो. त्याच्यामुळं आपल्या जी पेरणीची वेळ असेल किंवा खंड जर पाण्याचा बहुतांशी वाढीच्या अवस्थेमध्ये पडत असेल आणि धाराशिव असेल किंवा आपल्या भागातील शेतकरी बांधवांना माहिती आहे शेंगा लागण्याच्या अवस्थेमध्ये किंवा फुलोऱ्याच्या अवस्थेमध्ये बऱ्याच वेळेस असा मोठा खंड पडलेला आपण पाहिलेला आहे. तर त्यासाठी अतिरिक्त जे पाणी आपल्याकडे 1-2 पाणी आपल्याकडे अवेलेबल असणं गरजेचं आहे. तशी उपाययोजना शेतकरी बांधवांनी करणं देखील खूप गरजेचं आहे, जेणेकरून हमखास पीक आपलं सोयाबीन असेल, तूर असेल, मूग उडीद असेल यांचं आपल्याला प्रामुख्यानं घेता येऊ शकतं. आणि याच्यामध्ये आणखी एक महत्त्वाचं आहे की आपल्याकडे कमीच पाऊस पडतो असं नाही, कधी कधी पिकं आपली वाढीच्या अवस्थामध्ये असताना मोठा पाऊससुद्धा झालेला आपण पाहत असतो. तर हे टाळण्यासाठीच आपल्या भागामध्ये पेरणी करत असताना साधारणपणे BBF मशीनचा वापर जर आपण केला तर त्या माध्यमातून आपल्या शेतकरी बांधवांना अधिकचा फायदा होऊ शकतो. तर आपल्या भागामध्ये जी महत्त्वाची पिकं आहेत मंडळी, याच्यामध्ये सोयाबीन असेल, कापूस असेल, तूर असेल आणि आत्ता आपण मृगामध्ये जी पेरणी करतो मूग उडीद असेल, तर त्याचसोबत तीळ आहे, सूर्यफूल आहे, ही देखील पिकं खूप महत्त्वाची आहेत. तर आपल्या भागामध्ये सर्वसाधारणपणे पाहिलं तर सोयाबीनच्या पेऱ्याची जी आकडेवारी आहे ती खूप मोठ्या प्रमाणात आकडेवारी ठरलेली आहे. त्यामुळं ह्या ज्या उपाययोजना आहेत आत्ता ज्या आपण कार्यक्रमाच्या माध्यमातून ऐकले असतील, तर या उपाययोजना करणं अतिशय महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये आपण पाहिलेलं एकदा पुन्हा आपली उजळणी करून घेतो मी. याच्यामध्ये पहिली जी पद्धत होती त्याच्यामध्ये होती योग्य बियाण्यांची निवड आपण करणं गरजेचं आहे, वाण चांगले निवडणं गरजेचं आहे, उगवण क्षमता तपासणी करणं हे देखील खूप गरजेचं आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे आपल्याकडं बीज प्रक्रिया करून घेणंसुद्धा खूप महत्त्वाचं आहे. अतिरिक्त पाणी जे आहे तेसुद्धा आपल्या भागामध्ये आपण ठेवणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून आपत्कालीन स्थितीमध्ये आपल्याला या पिकांना जीवनदान देता येऊ शकेल. छोट्या उपाययोजना आहेत, पण या उपाययोजना जर आपण वापरल्या तर आपल्या उत्पादनामध्ये जवळपास 30-40% किंवा त्याच्यापेक्षासुद्धा जास्तीचं उत्पादन आपण आपल्या भागामध्ये घेऊ शकतो. आणि आणखी एक महत्त्वाचं राहिलं, आपल्या भागामध्ये सोयाबीन असेल किंवा इतर पिकं असतील त्याच्यामध्ये रोग किडींचा प्रादुर्भाव देखील आपल्याला दिसून येत असतो, त्यासाठी सुरुवातीपासूनच यांचा जर वापर आपण योग्य पद्धतीनं केला तर वेळीच आपल्याला या किडींपासून आपल्या पिकाचं संरक्षण करता येऊ शकेल. आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या माध्यमातून एवढंच. पुन्हा आपण भेटणार आहोत शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या पुढील भागामध्ये. आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
1: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती, युवक, महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
2: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन.
3: तेरणा ATI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपार, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू.
2: आता यश तुमचं. संपर्क प्राचार्य, तेरणा ATI, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 82-75-92-59-00. प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी. तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
3: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCOM BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू.
2: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
3: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय, अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती.
2: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 94-22-92-96-78, 94-21-358-408 आणि 94-21-36-10-71.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. MSTCET उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण सूचना. इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रियेअंतर्गत MSTCET उत्तीर्ण विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनचे अंतिम दिनांक 16 जुलै पर्यंत वाढवण्यात आली असून सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या संपूर्ण कागदपत्रासह अवश्य संपर्क करावा, असं आवाहन तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर VV माने सर यांनी केलं आहे. महाराष्ट्र शासनाच्या CET एक्सटेन्शन सेंटरसह रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशनसाठी अधिकृत सर्व सोयी सुविधांनी युक्त सेंटर. संपर्क प्राचार्य तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय, सोलापूर रोड, धाराशिव. मोबाइल 94219 78078. प्राध्यापक निंबाळकर सर. मोबाइल 90 96 52 88 83. प्राध्यापक जाधव सर. मोबाइल 86 98 65 20 65.
1: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन.
0: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपार, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू.
1: आता यश तुमचं. संपर्क प्राचार्य तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 82 75 92 59 00.

0: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी, तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
1: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCom BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू।
0: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
1: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती।
0: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71।
1: MSTCET उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण सूचना। इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रिये अंतर्गत MSTCET उत्तीर्ण विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनचे अंतिम दिनांक 16 जुलै पर्यंत वाढवण्यात आली असून सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या संपूर्ण कागदपत्रासह अवश्य संपर्क करावा, असं आवाहन तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर VV माने सर यांनी केलं आहे। महाराष्ट्र शासनाच्या CET एक्सटेन्शन सेंटर सह रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशन साठी अधिकृत सर्व सोयी सुविधांनी युक्त सेंटर। संपर्क प्राचार्य तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय, सोलापूर रोड, धाराशिव। मोबाईल 94 219 78 078, प्राध्यापक निंबाळकर सर। मोबाईल 90 96 52 88 83, प्राध्यापक जाधव सर। मोबाईल 86 98 65 20 65।
0: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन,
1: तेरणा ATI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपार, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू।
0: आता यश तुमचं। संपर्क प्राचार्य तेरणा ATI, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 82 75 92 59 00।
1: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा। नमस्कार, आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज, आणि मी आहे RJ प्रगती। घेऊन आलीये एक नवा एपिसोड क्लासिक रेडिओ शो मध्ये, आणि आजचा आपला एपिसोड असणार आहे सुरेश वाडकर स्पेशल। जेव्हा जेव्हा मी गाणी ऐकायला सुरुवात केली रेडिओवरून लहान असताना, तेव्हा तेव्हा एक आवाज माझ्या कानावरती पडला आणि हळूहळू मी त्या आवाजाच्या प्रेमात पडले। मेघारे मेघारे चप्पा चप्पा चरखा चले पासून ते जिंदगी गले लगाले अशा गाण्यांनी स्वतःच्या आवाजावर प्रेम करायला शिकवलं। तर मराठीमध्ये काळ्या मातीत मातीत राजा ललकारीदे पासून आत्ताचं अमृताची बरसून रात्र गेलीपर्यंत अशी अनेक सुपरहिट गाणी दिली असे सुरेश वाडकर। आत्ताचे अनेक आगामीचे जे गायक आहेत, जे संगीतकार आहेत, ते ज्यांच्या तालमीत तयार झालेत असा हा गुरु सुद्धा आहे अनेकांचा। तर आज आपण पंडितजी सुरेश वाडकर यांची गाणी ऐकणार आहोत आपल्या क्लासिक रेडिओ शो मधून। स्वतः शिष्य असल्यापासून ते अनेकांचे गुरु होण्यापर्यंतचा त्यांचा हा प्रवास त्यांनी कसा केला, त्यांच्या आयुष्यात कुठले कुठले टर्निंग पॉइंट्स ठरले, हे सारं काही आज आपण बोलणार आहोत। तेव्हा त्यांचा हा प्रवास अनुभवायला तयार व्हा, सुरुवात करणार आहोत आपल्या क्लासिक रेडिओ शोची दिस जातील दिस येतील या शापित मराठी सिनेमातल्या गाण्यासोबत। सुधीर फडकेंचं म्युझिक आहे तर सुधीर मोघेंचे शब्द आहेत। हेच गाणं येत आहे तुमच्या भेटीला क्लासिक रेडिओ शो मधून RJ प्रगतीसोबत।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

गंध फुलांचा गेला सांगून या गाण्याचाच गंध अजूनही दरवळतोय आपल्या मनात, नाही का? सुरेश वाडकर आणि आशा भोसले यांच्या आवाजातलं हे गाणं, आणि खरंच सुरेशजींचा आवाज किती जादूमय आहे याचा प्रत्यय दरवेळेला त्यांचं गाणं ऐकताना येतो. म्हणजे मराठी बरोबरीनं हिंदी चित्रपट सृष्टीत त्यांनी मोठं कॉन्ट्रीब्युशन केलं आहे. अनिल कपूर पासून ते यशराज फिल्म्स मोठ्या मोठ्या बॅनर्ससाठी त्यांनी गाणी गायली आहेत. पण तुम्हाला माहितीये का, सुरेशजी उत्तम गातच नाहीत तर ते उत्तम तबला सुद्धा वाजवतात. ताल समजण्यासाठी तबला शिकले आणि ते व्हायोलिनही उत्तम वाजवतात बरं का. सुरेशजींनी वेगवेगळ्या पॅटर्न्सची आणि वेगवेगळ्या बाज असलेली गाणी गायली. यातलंच अनेकांचं फेवरेट असणारं गाणं म्हणजे गोंधळात गोंधळ या सिनेमातलं अगं नाच नाच राधे उडवू या रंग. तर चला या रंगात रंगून जाऊया. सुरेश वाडकर आणि उत्तरा केळकर यांचा हा आवाज, तर विश्वनाथ मोरे यांचं संगीत आहे. क्लासिक रेडिओ शो मधून येत आहे हे गाणं तुमच्या भेटीला.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

ही गाणी कितीही युग उलटली ना तरीही अजरामर राहणार आहेत, हेच खरं. सुरेशजींच्या आयुष्यात खूप मोठा वाटा ज्यांचा होता ते त्यांचे गुरु आचार्य जियालाल वसंत, जे काश्मीरचे होते. जियालाल वसंत यांच्याकडे सुरेशजी गुरुकुल पद्धतीमध्ये शिकले. जियालाल वसंत यांनी सुरेशजींची गायनात समज पाहिली आणि ओळखली, आणि म्हणूनच सुरेश वाडकर केवळ 13 वर्षाचे असताना तू आता इतरांना शिकव असा सल्ला त्यांनी दिला. त्यांनीच वाडकरांना संगीतात पदवी घे असंही सांगितलं. गुरूंचा सल्ला योग्य मानून प्रयाग संगीत समितीत सुरेशजींनी प्रभाकर ही पदवी संपादित केली. 1978 पासून फिल्म इंडस्ट्रीमधला एक नवा प्रवास सुरेशजींचा सुरू झाला. त्यांचे गुरु जियालाल वसंत यांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट सुरेशजींनी त्यांच्या आयुष्यात पाळली. कोणत्याही शिष्याला जशी गुरुची गरज असते तसंच गुरुलाही एका चांगल्या शिष्याची गरज असते, जो तो गाणं पुढे घेऊन जाईल असं जियालाल वसंत कायम म्हणत, आणि ती तयारी आणि गाण्याची समज सुरेशजींमध्ये त्यांना दिसली. 1986 साली जियालाल वसंत यांच्या जाण्यानंतर सुरेशजींनी शास्त्रीय संगीत देण्याची संपूर्ण जबाबदारी स्वतःवर घेतली आणि आजीवासन ही संगीत संस्था सुरू करून त्यांनी आपल्या गुरुचं स्वप्न पूर्ण केलं. आज आजीवासन संगीत संस्थेतून सुरेशजी अनेक मुलांना संगीताचं शिक्षण देत आहेत. आत्ताचे अनेक आघाडीचे गायक गीतकार हे सुरेशजींच्या तालमीत तयार झाले आहेत. आणि इतकं सगळं करूनही सुरेशजींकडे तुम्ही पाहिलं, जर ऑब्झर्व केलं तर ते इतके साधे आहेत, म्हणजे गर्व मीपणा याचा नावाला देखील दिसणार नाही. म्हणूनच सुरेशजी खऱ्या अर्थानं ग्रेट आहेत.

0: क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत आणि हा शो तुम्ही एन्जॉय करताय रेडिओ तेरणा 90.4 एफएम वरून. आणि आता रेडिओ तेरणा ऍप तुम्ही डाउनलोड ही करू शकता प्ले स्टोर ऍप वरून. आय हाय क्या बात है सुरेशजींचा हा आवाज. हिंदी मध्ये उडे जब जब जुल्फे तेरी असेल किंवा ये चांद से रोशन चेहरा बालों का रंग सुनहरा हे गाणं असेल, पण मराठी मध्ये त्या काळी जर कुठल्या प्रियकराला प्रियसीचं कौतुक करायचं असेल तर कदाचित हेच गाणं तो गात असेल, नाही का?
1: पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले, ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले.

क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजी प्रगती आहे तुमच्या सोबत. आज आपण सुरेशजींची मैफिल एन्जॉय करतोय आपल्या क्लासिक रेडिओ शो मध्ये. सुरेशजींनी अनेक जॉनरची गाणी गायली आहेत, म्हणजेच आत्ताच आपण ऐकलं तसं रोमॅन्टिक गाणं असेल, तशीच त्यांची भावगीतही हिट आहेत. आणि भक्तिगीते तर काय बोलायलाच नको, प्रत्येक मंदिरामध्ये आपल्याला सुरेशजींचा आवाज ऐकू येतोच.

गुरुजींचा आवाज वळवावत असा वळणार आहे. त्यामुळे मराठीत अशोक सराफपासून ते हिंदीमध्ये अनिल कपूरपर्यंत सगळ्या मोठ्या मोठ्या अभिनेत्यांसाठी त्यांनी स्वतःचा आवाज दिलाय. मात्र त्यांच्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट कुठला ठरला असेल तर तो म्हणजे लता दिदींबरोबर त्यांची भेट. लता दिदी यांनी सुरेशजींचा आवाज ऐकला आणि अर्थातच त्यांच्यावरही सुरेशजींच्या आवाजांची मोहिनी घातली. लक्ष्मीकांत प्यारेलाल असोत किंवा कल्याणजी आनंदजी, क्रोधी या सिनेमातलं पहिलं डुएट सॉन्ग सुरेशजींनी लता दिदींबरोबर गायलं आणि त्यानंतर इंडस्ट्रीमध्ये त्यांना इतक्या ऑफर्स आल्या की उनकी करिअर की नैया चल पडी. त्यानंतर सुरेशजींनी मागे वळून कधी पाहिलंच नाही. या नोटवरती घेऊन येते एक अप्रतिम गाणं.

आपण ऐकताय क्लासिक रेडिओ शो आरजे प्रगती सोबत. आपल्या हृदयाच्या तारा छेडणारा हा सुरेश वाडकरांचा जादूमयी आवाज. त्यांच्याच आवाजातलं आपण हे गाणं ऐकलं. महाराष्ट्र काय असं कोणतंही मराठी घर नसेल जिथं सुरेशजींचा ओंकार स्वरूपा हे गीत वाजलं नाहीये. हिंदुस्थानी शास्त्रीय परंपरा टिकावी यासाठी सुरेश वाडकर आजीवासन गुरुकुलामधून अनेक शिष्यांना तयार करतायत. संगीत स्पर्धेमध्ये अनेक ठिकाणी सुरेश वाडकर हे आपल्याला परीक्षक म्हणूनही दिसतात. सुरेश वाडकर यांना संगीत सेवेसाठी अनेक पुरस्कारही मिळाले. 1976 साली मदन मोहन पुरस्कार त्यांना मिळाला. त्याचबरोबर लता मंगेशकर या पुरस्कारानं त्यांना गौरवण्यातही आलंय. महाराष्ट्र भूषणही त्यांना मिळालाय. मी सिंधुताई सपकाळ या सिनेमातल्या गाण्यासाठी नॅशनल फिल्म अवॉर्ड त्यांना मिळालाय. त्याचबरोबरीनं त्यांना अनेक अवॉर्ड मिळालेत आणि आत्तापर्यंत मॅक्झिमम फिल्मफेअर नॉमिनेशन मिळणारे सुरेश वाडकर हे एकमेव गायक आहेत. आजीवासन गुरुकुलमधून हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची परंपरा ते पुढे नेत आहेत आणि अनेक मुलांना संगीताचं शास्त्रोक्त शिक्षण देत आहेत. त्यांच्या पुढील संगीतमय कारकिर्दीला रेडिओ तेरणाकडून मनापासून शुभेच्छा. तुम्हाला हा कार्यक्रम कसा वाटला हे नक्की सांगा. आता मी आरजे प्रगती तुमची रजा घेते. अशाच नवीन एपिसोड घेऊन येणार आहे पुन्हा तुम्हाला भेटायला. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा आनंदी रहा.

0: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा, आनंदी राहा. आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं आपला आवाज.
1: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी. तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
0: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCOM BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू.
1: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय. ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब. VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा. उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद.
0: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा. मागासवर्गीय, अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती.
1: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71.
0: MSTCET उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण सूचना. इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रिये अंतर्गत MSTCET उत्तीर्ण विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनचे अंतिम दिनांक 16 जुलै पर्यंत वाढवण्यात आली असून सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या संपूर्ण कागदपत्रासह अवश्य संपर्क करावा, असं आवाहन तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर VV माने सर यांनी केलं आहे. महाराष्ट्र शासनाच्या CET एक्सटेन्शन सेंटरसह रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशनसाठी अधिकृत सर्व सोयी सुविधांनी युक्त सेंटर. संपर्क प्राचार्य तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय, सोलापूर रोड, धाराशिव. मोबाईल 94 219 78 078. प्राध्यापक निंबाळकर सर. मोबाईल 90 96 52 88 83. प्राध्यापक जाधव सर. मोबाईल 86 98 65 20 65.
1: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन.
0: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपार, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू.
1: आता यश तुमचं. संपर्क प्राचार्य तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 82 75 92 59 00. प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी. तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
0: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCOM BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू.
1: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय. ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब. VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा. उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद.
0: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा. मागासवर्गीय, अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती.
1: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71.

0: गीतं सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीतं करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीतं ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
1: डाउनलोड करिए ओरिजिनल हाई क्वालिटी सॉन्ग्स सारेगामा.com से.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंधद्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

0: संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: शोखियों में घोला जाए फूलों का शबाब, उसमें फिर

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

0: आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज।
1: डाउनलोड करिए ओरिजिनल हाई क्वालिटी सॉन्ग्स सारेगामा.com से।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।